श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज वार शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 30 मे 2026. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेची सुरुवात नेहमीप्रमाणे मंगलध्वनीने.

श्रोते, आताच आपण नवग्रह स्तोत्र ऐकलेत वैभवी शेटे यांच्या स्वरातील. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं रमेश अनावकर यांचं गीत, संगीतकार वसंत प्रभू. ऐकूयात ही भूपाळी.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांनी गायलेलं, शांकनील यांनी संगीतबद्ध केलेलं विजय पाठोर यांचं भक्तिगीत.

श्रोते, आताच आपण संजय नाडकर्णी यांनी गायलेलं संत नामदेव यांचं भक्तिगीत ऐकलं. संगीतकार होते नंदू होणव. श्रोते, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातील सुधीर मोगे यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत. शब्दरचना आहे संत रामदास यांची.

श्रोते आता ऐकूयात अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील नंदू होनोप यांनी संगीतबद्ध केलेलं संत कबीर यांची हिंदी भक्तिगीत रचना.

श्रोता आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात प्रेम धवन यांनी संगीतबद्ध केलेलं समूह स्वरातील ही हिंदी देशभक्तीपर गीतरचना.

0: श्रोता, आताच आपण देशभक्तीपर समूह स्वरातील ही हिंदी देशभक्तीपर गीत रचना ऐकलीत. याचबरोबर मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही आता संपवित आहोत. मंगलप्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम प्रसारण सेवा वाहिनीचं आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूयात शेळ्या मेंढ्यांचे आरोग्याचे व्यवस्थापन याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. शेळी मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी आपण माहिती घेऊयात. यामध्ये जनावरांना अर्थात शेळ्या मेंढ्यांना कोणकोणते आजार होऊ शकतात किंवा आजाराची लक्षणं काय असतील याविषयी आपण माहिती घेऊया किंवा त्याच्यावरील व्यवस्थापनाबद्दल काय माहिती असेल. तर उष्माघात, करडाचे व्यवस्थापन, हाताळणी आणि वाहतूक आणि व्यवस्थापनातील बदल या महत्वाच्या गोष्टी आहेत. खरं तर शेळ्या आणि मेंढी विविध प्रकारच्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकतात. मात्र वाढलेले तापमान आणि उच्च सापेक्ष आर्द्रतेमुळे त्यांच्या शरीरावरती उष्माघाताचा परिणाम होताना दिसून येतो. त्यामुळे शारीरिक वाढ, दूध, मांस इत्यादीमध्ये उत्पादनात घट होताना दिसून येते. शेळ्या मेंढ्या जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या तर ही समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात, चारा पाणी पिण्याचे या ठिकाणी थांबतात, शेळ्यांना चक्कर येते, उपचाराला प्रतिसाद देण्याआधीच त्या दगावतात. मग उष्माघाताची काय लक्षणे आहेत? शेळ्या मेंढ्या अस्वस्थ होतात, त्यांची तहान भूक मंदावते, शरीराचे तापमान 106° सेल्सिअस इतके वाढून त्यांची कातडी कोरडी पडतात, डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळते, 8 ते 10 तासानंतर अतिसार होतो आणि लघवीचे प्रमाण कमी होते. शेळ्या मेंढ्या बसूनच राहतात. गाभण शेळ्या मेंढ्या गाभडण्याचे प्रमाण अधिक आहे. उष्माघातामुळे पिल्ले दगावू शकतात. जास्त तापमानाचा परिणाम झाल्यास जास्त प्रमाणात श्वासोच्छ्वास या ठिकाणी करताना दिसून येतात. जास्त काळ लाळ गाळताना दिसून येतात. त्यांना उभे राहण्याची ताकद राहत नाही. त्यांना जास्त थकवा येतो. खाद्य कमी खातात. उष्णतेचा ताण मांस उत्पादनावरती होताना दिसून येतो. उष्णतेने त्रस्त असलेल्या उस्मानाबादी शेळ्याच्या मांसामध्ये सामू बदलताना दिसून येतो. करडाचे काय व्यवस्थापन असले पाहिजे? करडांना आवश्यकतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाहीतर अपचन होऊन हगवण लागते. हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात, जसे उष्माघात आहे, गरम दूध, दूषित पाणी किंवा साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतांची किंवा जीवाणूंची शरीरामध्ये झालेली अनावश्यक वाढ. हगवणीची बाधा झाल्या शरीरातील पाणी इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे जनावर अशक्त होते, जमिनीवरती पडून राहतात. व्यवस्थापनातील बदल काय आहेत? हिरवा चारा नसल्यास खुराक देणे गरजेचे आहे. त्यामध्ये दूध वाढीसाठी पशुखाद्य तसेच मका, तुरीचा भरडा यासारखा खुराक या ठिकाणी देणं गरजेचं आहे. गोठ्यातील हवा खेळती ठेवावी. आंत्रविषार, लाळ्या, खुरकूत आणि घटसर्प व अन्य रोगाचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरण करण्याच्या 2 दिवस आधी लसीकरण केल्यानंतर इलेक्ट्रोलाइट पावडर

0: बी कॉम्प्लेक्स द्यावे, त्यामुळे लसीकरणाचा ताण येणार नाही. शेळ्यांना सकाळी लवकर 6 ते 9, सायंकाळी 5 ते 7 यावेळेस चरण्यासाठी सोडावे. पशुतज्ज्ञांकडून करडे कोकराची नियमित तपासणी करून घ्यावी. करडाच्या वाढीच्या वयाचे साधारण 3 टप्पे असतात. यामध्ये जन्मापासून 2 महिने, 2 ते 4 महिने आणि 4 ते 6 महिने या काळात काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पहिल्या 6 महिन्यात दर 15 दिवसांनी करडे सांभाळण्याच्या व्यवस्थापनाच्या गरजेनुसार बदल केले पाहिजेत. जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे कोकरू सशक्त आहेत का याचा अंदाज बांधता येतो. अशक्त करडे कोकरू पहिल्या 15 दिवस विशेष सांभाळावी लागतात. सर्वसाधारणपणे शेळ्या मेंढ्यांचा पैदास काळ हा पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. मात्र पैदाशीच्या सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाच्या ताणामुळे ताप येणे, नाकातून पाणी गळणे, चारा व पाणी कमी खाणे, दूध कमी देणे, वजन घटणे अशी लक्षणे दिसतात. पशु
1: श्रोते, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात शेळ्या मेंढ्यांचे आरोग्याचे व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. संकलन निवेदन होतं सचिन जगताप यांचं. याचबरोबर हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे 6:45 होत आहेत. सहक्षेपित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. त्यानंतर लगेचच 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही क्रमशः सहक्षेपित करू आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. सुरुवातीस आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे त्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज 1/2 चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान

0: एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं. त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान हे निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर.
1: श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाईम्स तयार होतात, तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळं पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळं घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.

0: कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लीनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळे ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळे पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लीनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:55 झाले आहेत. ऐकूयात उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. पण तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.
2: सा

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मालिक एनडीए एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मालिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट atmamalikonline.com.
8: अस्थि रोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
9: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
8: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
10: श्रोते, आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत, यानंतर ऐकूयात उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

रुपरेषेनंतर लगेचच आपण ऐकाल सकाळी ठीक 7 वाजता चिंतनीय कार्यक्रमात मत्सर याविषयीचे विचार सादर करते सुरेश भाणप. वाचन स्वर असेल लक्ष्मीकांत धोंडे यांचा. त्यानंतर सकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या.

साक्षीभूत करू छत्रपती संभाजीनगर येथून 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:41 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल गीतांजली सकाळी 8:00 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 8:40 भावधारा सुगम संगीत सकाळी 9:00 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आपण ऐकाल सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सकाळी 10:00 विशेष गीत गंगा ही संवादात्मक मालिका आपण ऐकाल अलका कुबल यांच्याशी बातचीत केलेला भाग एक सादर करते संजय भुजबळ सकाळी 10:30 गातारे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही सादर करू सकाळी 11:00 अक्षर लेणी

सगळे 11 वाजता अक्षर लेणी या कार्यक्रमात आपण ऐकाल हरीश हातवटे आपटी यांचं कविता वाचन. निवेदन असेल अनिता देव यांचं. ऐकायला विसरू नका सकाळी ठीक 11 वाजता अक्षर लेणी या कार्यक्रमात. सकाळी 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित आमचरित मानसगान हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:40 स्वरांजली हा विशेष सुगम संगीताचा कार्यक्रम आणि त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही सादर करू. दुपारी ठीक 12 वनिता मंडळ. त्यानंतर सायंकाळी 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आणि आमची नेहमीची मराठी हिंदी इंग्रजी बातमीपत्र आम्ही नेहमीच्या वेळी सहक्षेपित करू. आणि सायंकाळी 11:10 आमची प्रसारण सभा समाप्त होईल. श्रोता आताच आपण उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. आकाशवाणीचे बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7 प्रसारित करत आहोत चिंतन हा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूयात मत्सर याविषयी सुरेश भाणप यांनी सादर केलेले लक्ष्मीकांत धोंड यांचा वाचन स्वर असलेला हा कार्यक्रम.

मनाच्या विविध भावभावनांमध्ये मत्सराला फार मोठे स्थान आहे. मनात उत्पन्न होणारा मत्सर वाणीतून मुख्यत्वे प्रकट होतो आणि दुसऱ्यांची निंदा नालस्ती करतो. अर्थात मनामध्ये मत्सर उत्पन्न झाला की वृत्तीत क्षुद्रपणा येतो, नीचता प्राप्त होते, अंतःकरण द्वेषाने भरले जाते. आपल्या संपर्कातील लोकांच्या उन्नतीमुळे, चांगुलपणामुळे, भरभराटीमुळे मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल मत्सर हेवा उत्पन्न होऊ शकतो. तसाच तो आपल्या जास्त संपर्कात नसलेल्या परंतु समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून मान्यता मिळालेल्या व्यक्तींबद्दलही होऊ शकतो. दुसऱ्यांचे थोडे देखील सुख आपणाला प्रकर्षाने जाणवते आणि मग स्वतःच्या नशिबाला दोष देणे सुरू होते. त्यातूनच मला हे का, माझ्या नशिबात असे कसे, असा मनुष्य स्वभाव जागृत होतो आणि मत्सराचा मनामध्ये जन्म होतो. मत्सरामुळे दुःखाची उत्पत्ती होते. आपणाकडे मत्सरामध्ये सवती मत्सर हा सर्वश्रुत आहे. आपणाला जे न मिळता दुसऱ्याला तेच सर्व मिळाले किंवा आपल्या सुखासमाधानात आनंदात जो वाटेकर होतो त्याबद्दल प्रकर्षाने मत्सर हेवा वाटतो. रामायणातील सवती मत्सर सर्वश्रुत आहे. कौसल्याच्या रामाला सिंहासन मिळणार म्हणून सवती मत्सराने पेटलेल्या कैकईमुळेच पुढील संपूर्ण रामायण घडले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मत्सर कुठेही केव्हाही कोणाच्याही बाबतीत निर्माण होऊ शकतो. ज्या कोणाचा काहीही संबंध नाही अशा दोन व्यक्तींमध्ये प्रचंड प्रमाणात मत्सर असलेला आपणास पाहावयास मिळतो. याचे कारण म्हणजे माणसाचे मन सत्तापदावर, मोठ्या स्थानावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल अगदी सामान्य असणाऱ्या व्यक्तीला मत्सर असतो. त्यामागे वैयक्तिक काहीच कारण नसते, मात्र मनाची अवस्था कारणीभूत असते. पूर्वग्रह दूषित मतामुळे मत्सराची उत्पत्ती अतिशीघ्र होते. राजकारणी लोक चांगले नसतातच, सवत ही खराबच असते. भावकी आपले भले कधीच इच्छित नाही. ऑफिसमधील वरिष्ठ नेहमी शहाणपणा

0: करतात. श्रीमंत नेहमीच आपला मोठेपणाचा तोरा मिरवत असतात. छोट्याशा सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया मुली जास्तच तोरा मिरवतात. या आणि अशा नानाविध पूर्वग्रह मतांमुळे जगामध्ये बहुतांश ठिकाणी मत्सराचे प्रचंड मोठे जाळे पसरलेले दिसते. महर्षी वशिष्ठांनी म्हटले आहे की माणसाचे मन हे शुद्ध हवे. मानवी मन हे कल्पवृक्ष आहे, त्यापासून सर्व काही मिळते. परंतु मानवी मनाला मत्सर रूपी सापाने वेटोळा घातला आहे, तो एकदा दूर करावयास हवा. ज्या मनामध्ये मत्सराने प्रवेश केला आहे त्या मनामध्ये आनंद निर्माण होऊ शकत नाही. जो शास्त्र निपुण आहे, बुद्धिवान आहे, परंतु त्याच्या मनामध्ये मत्सराने प्रवेश केला तर त्याची वृत्ती कोल्ह्याप्रमाणे नीच होते. संत तुलसीदास म्हणतात, काम क्रोध अरु लोभ मत्सर की जब लग मन में खान उसकी दोनों एक है क्या मूर्ख अरु विद्वान. म्हणूनच आपले मन शुद्ध करावयास हवे, मत्सर मुक्त करावयास हवे, तर आणि तरच आपल्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो.
1: श्रोते, आताच आपण चिंतन हा कार्यक्रम ऐकलात. मत्सर याविषयीचे विचार ऐकलेत. सादरकर्ते होते सुनीश भानप आणि वाचन स्वर होता लक्ष्मीकांत धोंडे यांचा. याचबरोबर चिंतन हा कार्यक्रम संपला. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. श्रोते, ऐकूयात काही जाहिरात संदेश.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
3: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
2: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक online.com.
5: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंगी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन, सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन, सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
1: श्रोते, आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. सहक्षेपित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर येथून.

0: देत आहेत. चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा

0: बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक online.com.
7: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मलिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेट दे
8: atmamalikonline.com.
9: आत्मा मालिक ये.
10: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796991827.
11: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचा निर्णय. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन. जालना जिल्ह्यात भिंत कोसळून 2 मुलांचा मृत्यू. परभणी जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 युवक ठार. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएचं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयानं याबाबत केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. हे पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या मुद्द्यांकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग 3 वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरला आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया

धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथं काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा इथून उभे राहणार आहेत. इतर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात याबद्दल निर्णय घेऊ अशी माहिती सपकाळ यांनी दिली. दरम्यान उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत 32 व्यक्तींनी 60 कोरे नामनिर्देशनपत्र प्राप्त केली आहेत तर 2 उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी आता 2 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएच्या 150 व्या अभ्यासक्रमाचा

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएच्या 150व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ काल पुण्यात खडकवासला इथं दिमाखदारपणे पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी काल जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहा.

शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून हे जहाज 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. दरम्यान आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एलपीजी कंपन्यांना 30 दिवसांचा साठा आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या भाववाढीविरोधात काल काँग्रेसच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथं आयटीआय परिसरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. बीड इथं जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचा तुटवडा कमी करून दर कपात न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढ रद्द करण्यासह इतर मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जालना जिल्ह्यात एका जुन्या घराची भिंत कोसळून 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यातल्या घुंगरडे हातगाव इथं काल ही घटना घडली. काल दुपारी दोन्ही मुलं शेळ्यांसाठी शेवरीचा पाला तोडत असताना जीर्ण घराची भिंत अचानक कोसळून हे दोघे ठार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले 4ही तरुण मानवत इथले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं काल देशभरात 12 ठिकाणी छापे टाकून अनेकांची चौकशी केली. या कारवाईत छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी उपोषणावर ठाम असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. अंतरवाली सराटी इथं काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबतच्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली. मात्र लेखी आश्वासन आणि शासन आदेश प्राप्त झाल्यास आज सकाळी उपोषणाबाबत निर्णय घेतला जाईल असं जरांगे यांनी म्हटलं आहे. जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं या मागणीसाठी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. एलनिनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी काल नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एलनिनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं त्यांनी सांगितलं. कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सनं आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थान संघानं प्रथम फलंदाजी करत वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांच्या बळावर 214 धावा केल्या. मात्र गुजरात संघानं हे आव्हान 19व्या षटकातच पार केलं. 53 चेंडूत 104 धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला. उद्या स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू या 2 संघात होणार आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी 19-21 21-17 21-13 असा विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 2026 कौशल्याला रोजगाराची दिशा या उपक्रमाअंतर्गत कौशल्य

विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी 500 हून अधिक रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राज्यात काल वर्धा इथं सर्वाधिक 46.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 42.4 सेल्सिअस, नांदेड 42.6, छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, बीड 41.8 तर धाराशिव इथं 39.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचा निर्णय. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन. जालना जिल्ह्यात भिंत कोसळून 2 मुलांचा मृत्यू. परभणी जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 युवक ठार. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रुती हो सगळ्याचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.

मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरडे आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकन तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकानट अरेकानट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर, इंडिपेंडेंटली इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.
1: अच्छा.
2: आणि त्यामध्ये ओरल कॅव्हिटी वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो,

0: वायरस नाही होतो, एचपीव्ही व्हायरस नाही होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस म्हणजे स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
0: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण तिथे अलर्ट नाही झाला त्यांचा काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचं आहे, काम करायचं आहे. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
0: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपयामध्ये तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो, त्यामुळे ते फार स्वस्त आहे. स्वस्त प्रकार आहे ते, तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो, जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत, तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्ट्रेस होणार.
1: अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर, तोंड पूर्णपणे उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघताही येत नाही. असं ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते सांगितलं, खैनी आणि कच्च्या तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. पण जे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षामध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट्स पण आलेलं आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलं यामध्ये कॅन्सर आहे त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज

0: नाही सांगायला की कॅन्सर त्यांना होतो, हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला करणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर.
1: अच्छा,
0: लोक बॅन का करू शकत नाही, कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायका, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंग मध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे, त्यामुळे लंग प्रॉब्लेम तुम्हाला नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते, आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे, ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं, सगळीकडे असं टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाही की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाही आहे की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत, तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना, तर खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते. त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांना कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर, आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
1: अच्छा,
0: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगलं काय वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये, तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना, तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा,
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा,
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना, तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो, तर लाईम आणि चुनानी ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपेन होतो, आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: थेंब थेंब तळे साचे, भूगर्भातील पाणी वाचे.
2: श्रोतो, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलेत. आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीतांजली. कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात लाल इश्क या चित्रपटासाठी निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, अमित राज आणि स्वप्नील यांच्या स्वरातील अश्विनी शेंडे यांची गीतरचना.

आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव। 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट। ऑफर 5 जून पर्यंत। विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन्स। सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड।

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: श्रोते, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलेत। आपण ऐकत आहात गीतांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। यानंतर कार्यक्रमात ऐकूयात सावरखेडा एक गाव या चित्रपटासाठी अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं कुणाल गांजावाला यांच्या स्वरातील हे गीत। शब्दरचना हे दासू यांची।

ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये

0: देता।
1: RBI सांगते,
2: जाणकार बना सतर्क रहा।
3: श्रोते आता कार्यक्रमात शेवटी ऐकूयात चौकट राजा या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक।

बरतर श्रोतू या गीतरचनेबरोबरच गीतांजली हा कार्यक्रम संपला. गीतांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतू सकाळच्या 8 वाजता सहक्षेपित करत आहोत समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच 8:30 मराठीतून राष्ट्र बातमीपत्र मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही क्रमशः सहक्षेपित करू. सुरुवातीस समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: survey shows major gains in maternal and child health. Institutional deliveries rise to 90.6%. Myanmar President Min Aung Hlaing to arrive in India this morning on a five-day visit. IMD forecasts heavy rainfall and thunderstorms across several states in the country today. Indian athletes shine at Asian Under-20 Athletics Championships in Hong Kong, clinch seven medals, including four gold on day two. And in IPL cricket, Gujarat Titans beat Rajasthan Royals by seven wickets to set up title clash with Royal Challengers Bengaluru. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारू दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पांतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, ड्रोन, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शाह यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय

आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्याचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 साठी आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एक एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थमंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 काल 123 सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 राखून पराभव केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 200

14 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात संदीप खरे यांनी गायलेलं. संदीप खरे यांचंच गीत, संगीतकारही आहेत संदीप खरेच. ऐकूयात हे गीत.

0: श्रोते, आत्ताच आपण सलील कुलकर्णी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते सलील कुलकर्णीच. श्रोते, आपण ऐकत आहात भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा. श्रोतेहो, पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

श्रोतेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात. शौनक अभिषेकी यांच्या स्वरातील सुरेश भट यांचं गीत. संगीतकार आहेत मीना खाडीकर.

करण्यात आला. आकाशवाणीचे बीड केंद्र हे श्रोतेहो सकाळी 9 वाजता सहक्षेपित करत आहोत. विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत.

मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत विशेष गीतगंगा हा कार्यक्रम. पण तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड चा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 चा कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन्स. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुमित्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
7: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
6: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुमित्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
9: हो मग.
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुमित्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड चा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 चा कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन्स. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: पुण्यश्लोक अहिल्या

0: होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: जल वाचवा, वसुंधरा वाचवा.
2: श्रोत्यांचा आपण जाहिरात संदेश ऐकलेत. आता प्रसारित करत आहोत विशेष गीतगंगा हा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूयात अलका कुबल यांच्या बातचीतचा भाग पहिला. सादर करते संजय भुजबळ.
3: हो, विशेष गीतगंगा कार्यक्रमाच्या या भागात अभिनेत्री अलका कुबल आठले या आपल्या भेटीस येत आहेत त्यांच्या आवडीच्या गाण्यांसह आणि काही आठवणींसह. सादर करते संजय भुजबळ.

नमस्कार श्रोते हो, मी अभिनेत्री अलका कुबला आठले बोलते. आज मी तुमच्या आवडीची गाणी ऐकवण्यासाठी आणि आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्या विशेष गीत गंगा कार्यक्रमात आले आहे. मी जवळजवळ 35 वर्ष या इंडस्ट्रीत काम करते. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून मी वयाच्या 8व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली. नट्यसम्राट, संध्याछाया या नाटकांमध्ये. त्यानंतर मी पहिली मराठी फिल्म केली लेख चालली सासरला. त्यावेळी मी 12वीत होते आणि एवढ्या लवकर माझ्या करिअरची सुरुवात झाली. नायिका प्रधान सिनेमे मिळायला लागले, सिनेमे चालले, अवॉर्ड्स मिळाली. आज मी तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी एक अगदी आदर, ज्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि ज्यांचा वाढदिवस आत्ताच झालाय, त्या अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं पहिलं गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. ज्या गाण्याचे बोल आहेत, तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी झळकती अरुणोदय हा प्रकाश झाला ऊठ महागणपती.

श्रोते हो, कसं वाटलं तुम्हाला हे गाणं? मला सुलोचना दीदींबद्दल खूपच आदर आहे. मी जेव्हा पहिली फिल्म निर्मिती केली, पहिल्या फिल्मची सुवासिनीची सत्व परीक्षा, त्यावेळी निगेटिव्ह कटिंगसाठी मी सुलोचना दीदींना बोलावलं होतं. आणि एवढा मला छान अनुभव की म्हणजे या बाईंनी मराठी हिंदीत एवढी कामं केली आहेत, म्हणजे आपण म्हणू कितीतरी तप गाजवलेली आहेत, पण एवढा आदर वाटतो की त्यांचं वागणं, जमिनीवर असलेले पाय. आणि मला आठवत आहे त्या निगेटिव्ह कटिंगला आल्या तेव्हा मला म्हणाले, अलका मी आज तुला तशी प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटते, मी तुझे सिनेमे नेहमी पाहते टीव्हीवर बसून, आता मी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि तुझ्यात मी मला पाहते. श्रोते हो, खरंच सांगते हे कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी एवढं मोठं होतं. आणि यासाठी मला असं वाटतं की कलाकाराच्या मनाचा मोठेपणा लागतो की अशी दाद द्यायलाही, आणि सुलोचना दीदींनी मला ती दिली, म्हणून मी मुद्दाहून माझ्या गाण्याची आज पहिली सुरुवात त्यांनी केली. अजून एक अशीच आवडती अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर, आणि सर्वात मला त्यांचा आवडलेला सिनेमा म्हणजे साधी माणसं. असं मला वाटतं की साधी माणसं हा मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास आठवताना कधी बाजूला फेकला जाऊ शकत नाही, आणि त्यातली एक गडकर एक गाणी, त्यातलं मला जयश्रीचं गाणं सर्वात आवडणारं म्हणजे ऐरणीचं.

कसं वाटलं हे गाणं. त्यांच्याशी माझी भेट होण्याचा संबंध मला आठवतोय की त्यांचं सासर झालं माहेर का असं काहीतरी फिल्म होती जयश्रीबाईंची, आणि त्याच्या त्या डिरेक्टर होत्या.

त्याच्या त्या डिरेक्टर होत्या आणि जयप्रभा स्टुडिओत शूटिंग चाललं होतं आणि आम्ही सगळं नवीन नवीन आलेल्या नायिका होतो, म्हणजे मी होते, सविता प्रभुणे होते, आमच्याही सिनेमाचं तिथे लेख चालली सासरलाचं शूटिंग होऊन गेलं होतं आणि मला कळलं सेटवर जयश्री बाई आहेत. आम्ही अगदी त्यांना आवडीने असे धावत भेटायला गेलो की एक आपले ज्यांचे सिनेमे आपण पाहिले तेवढे त्या नायिका आज आपल्याला भेटणार आहेत आणि जयश्रीबाईंनी आमचं एवढं छान स्वागत केलं. खरं तर आम्ही त्यांच्या पुढे कोणीच नव्हतो पण फार प्रेमानं वागल्या त्या आणि मला असं त्या बाईला एवढी विविधता करायला मिळाली म्हणजे मी तरी एका लाटेत अडकून बसले. मी प्रयत्न बराच केला म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 300 सिनेमे मी केले पण माझे ह्या टाईपकास्ट फिल्म्स त्या जास्त चालल्या. म्हणजे मी म्हणेन रडूबाईच्या फिल्म किंवा इमोशनल अशा की त्या फिल्म जास्त चालल्या आणि मी ज्या पद्धतीने वेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न केला तिथे मला तेवढं यश मिळालं नाही. पण जयश्रीबाईंसारखं नाव घेतलं की जयश्रीबाईंनी खूप वेगळे रोल्स केले. म्हणजे भले एखाद्या फिल्ममध्ये त्यांनी निगेटिव्ह केले आहेत, तमासगिरी केली आहे, सोशल नायिका केली आहे, म्हणजे सोज्वळ, सात्विकता, म्हणजे कुठलीही भूमिका असो जयश्रीबाई त्यात अगदी सुंदर वाटायच्या. तसंच त्यांची आवडती फिल्म म्हणजे सांगते ऐका आणि त्यातलं गाणं तुम्हाला लक्षात आलंच असेल, बुगडी माझी सांडली ग, तर ऐका श्रोते हो.

उषा चव्हाण या असताना त्यातली माझी आवडती नायिका म्हणजे रंजना, रंजना देशमुख. रंजुताई बरोबर मला कधीच काम करण्याचा योग आला नाही, कारण त्यांच्या जनरेशन नंतर आम्ही सगळ्या आलेल्या नायिका होतो. आणि मला आठवतंय मी एक फिल्म करत होते राजानं वाजवला बाजा, आणि एक विहिरीत उडी मारण्याचा प्रसंग होता. आयत्या वेळी कोणी डमी नसल्यामुळे माझा 10वा 12वा चित्रपट असेल तो, मी बिंदास्त विहिरीत उडी मारली रात्रीच्या वेळी. गिरीश घाणेकर डिरेक्टर होते आणि त्यावेळी बऱ्याच नंतर सगळ्यांनी मला वाचवायला विहिरीत उड्या मारल्या, मला बाहेर काढलं, तो शॉट मी दिला. त्यानंतर पेपरला बातमी आली जशी येते तशी शूटिंगच्या बातम्या. त्यावेळी रंजुताईची माझी ओळख नव्हती. रंजुताईनी माझा फोन नंबर मिळवला आणि मला फोन केला आणि सांगितलं, अलका तू आज हा मूर्खपणा केलायस, गेले 16 वर्ष मी व्हीलचेअर मध्ये आहे आणि असं काही बरं वाईट झालं तर आपल्या इंडस्ट्रीचे सगळेजण आपल्याकडे पाठ फिरवतात. आणि खरंच मला असं वाटतं की रंजुताईचा हा अनुभव मुद्दामून मी तुम्हाला सांगितला की खरंच ही इंडस्ट्री अशी आहे की तुम्ही जोपर्यंत समोर आहात तोपर्यंत तुम्हाला सगळे लक्षात ठेवतात, उगवत्या सूर्याला नमस्कार असतो. आणि रंजुताईचे हे बोल मला कायम लक्षात राहिलेले आहेत. अशी ही रंजुताई, ती ही तिने निगेटिव्ह रोलही सुंदर केलेले आहेत, इमोशनल भूमिका चांगल्या केल्या आहेत. त्यातलीच एक इमोशनल भूमिका मला आठवते, अरे संसार संसार चित्रपटातली, आणि त्यातलं एक अगदी माझ्या आवडीचं गाणं, काळ्या मातीत मातीत.

0: गडमधी समजे जाता सातारला जाता सातारला।
1: श्रोते हो, आज तुम्हाला मी 101 गाणी ऐकवणार आहे आणि त्यापेक्षा मी माझ्या आवडत्या नायिका पण, म्हणून मी अशी गाणी निवडली आहेत त्यात पुढे तुम्हाला माझीही गाणी ऐकायला मिळतील। पण हे गाणं आहे हे असंच आमच्या आधीची पिढी, आशा काळे, रंजना।

कशी वाटते माझ्या आवडात तुम्हाला श्रोते हो. तशीच अजून माझी एक आवडती नायिका म्हणजे मला असं वाटतं माझीच काही जवळजवळ आपल्या सगळ्या भारतवासियांची सगळ्या जगाची आवडती अभिनेत्री असेल की जिच्या सिनेमाचा पॅरिसमध्ये खास तिच्या फिल्म्सचा उत्सव झाला आणि असा मान मिळाला ती आमची स्मिता पाटील. आणि माझ्या अत्यंत आवडती अभिनेत्री की मला असं वाटतं की तिच्या कामात जी ईज होती उंबरठा खूप सुंदर काम केलं होतं असं वाटत होतं की ही बाई अभिनय करतच नाहीये जगतेय ती भूमिका जगते आणि अभिनेत्री म्हणजे काय हे स्मिता ताईकडे बघून खरंच लक्षात येतं. त्यातलंही माझं आवडतं गाणं म्हणजे ती प्रार्थना गगन सदन तेजोमय. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक मराठी माणसाला ही प्रार्थना आवडते. स्मिताताईचं जे बेअरिंग आहे ते तिने अक्षरशः ती वास्तवात पण ती तशीच

बरदृश्यत हो याचबरोबर विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही आता संपवित आहोत. श्रोत्यातच आपण विशेष गीतगंगा या भागात अलका कुबल यांच्याशी बातचीत केलेला भाग एक आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ. याचबरोबर हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम.

गातारा हे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वैशाली राऊतचा सप्रेम नमस्कार आणि कार्यक्रमात खूप खूप स्वागत. श्रोतेहो, आज दिनांक आहे 30 मे. 30 मे आज दिनांक आहे आणि आज एका खलनायकाची भूमिका साकारलेली, नायकाची भूमिका साकारलेल्या एका अभिनेत्याचा वाढदिवस आहे. परेश रावळ असं त्यांचं नाव आहे. यांचा जन्म 30 मे 1955 झाला होता. हे एक भारतीय अभिनेते आहेत आणि त्यांची मुख्य भूमिका ही विनोदी भूमिका आहे आणि खलनायकाची. या भूमिकेनेच ते ओळखले जातात. विनोदी अभिनेते, चित्रपट निर्माते आणि ते राजकारणी सुद्धा आहेत. त्यांची विनोदी भूमिकांबरोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका त्यांनी समर्थपणे केल्या आहेत. संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू चित्रपटातील सुनील दत्त यांची भूमिका त्यांनी साकारली होती. ऐकूयात त्यांनी चित्रपटात केलेल्या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, हिंदी चित्रपट कुणी बघितला नाही असं नाहीच मिळणार. आणि त्यामध्ये जुन्या चित्रपटांमध्ये ते आत्तापर्यंतच्या परेश रावळ यांची भूमिका नक्कीच आपण पाहिली असेल. श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्माण होणाऱ्या चित्रपटात रावल हे मोदींचे पात्र साकारणार आहेत. परेश रावल हे सन 2014 पासूनचे गुजरातमधील भाजपचे खासदार असून पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. म्हणजे अभिनयासोबत राजकारणात सुद्धा ते आहेत. इसवी सन 2014 मध्ये रावळ यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर केतन मेहता यांच्या सरदार चित्रपटात त्यांनी स्वातंत्र्य सैनिक वल्लभभाई पटेल यांची प्रमुख भूमिका साकारली होती आणि या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली होती. ऐकूया त्यांनी चित्रपटात केलेल्या

श्रोते ऐकूयात फिर हेरा फेरी या चित्रपटात परेश रावल यांनी अभिनय केलेल्या आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या या गीताचे बोल पोहोचत आहेत तुमच्यापर्यंत.

रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 दशांश मेगाहर्ट्झवर आकाशवाणी बीड केंद्र

0: ऐकायला विसरू नका आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
1: आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा। श्रोतेहो, पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।
2: श्रोतेहो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात युवा या चित्रपटासाठी मेहबूब यांची गीतरचना। संगीतकार आहेत ए आर रेहमान आणि स्वर आहे ए आर रेहमान आणि मधुश्री यांचा।
3: हुम हुमा हुमा हुम हुमा

0: காலேஜ் கேம்பஸ்
1: தலை கேங்க சுரேவிலும் கட்டாக
0: कॉलेज अख्ख कैंपस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कैंपस या कार्यक्रमात तरुणाई च्या आवडी निवडी करियर च्या दिशा करियर च्या संधी सध्याची आव्हानं नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

सध्या आपण ऐकत आहात गात रही मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आणि कार्यक्रमात आता ऐकूयात किनारा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि भूपिंदर यांनी गायलेलं हे गीत. गुलजार यांची शब्दरचना आणि संगीत नियोजन आहे राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, काही गीत ही नेहमीच सदाबहार असतात, कितीदाही आणि कितीही ऐकावी सारखी सारखी ऐकावीशी वाटतात. तसंच हे सदाबहार गीत पोहोचत आहे तुमच्यापर्यंत.

बर्जशुद्ध हो कार्यक्रमात रजा घेण्याची वेळ आली आहे. अशा सदाबहार गीतांसाठी ऐकत रहा आणि या उन्हाळ्यात आपली तब्येतीची काळजी घ्या. भरतश्रुती या गीतरचनेबरोबरच आम्ही आजचा गातारा मिळादील हा कार्यक्रम संपवित आहोत. तेव्हा मी वैशाली राऊत आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया अशा छानशा सदाबहार गाण्यांसह पुढील गातारा मिळादील या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते आताच आपण गातर हे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अक्षरलेणी. श्रोते आज अक्षरलेणी या कार्यक्रमात ऐकूयात डॉक्टर हरीश हातवटे यांचं कविता वाचन. निवेदन केलं आहे अनिता देव यांनी.
1: अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर हरीश हातवटे आष्टी यांनी सादर केलेल्या काही कविता.
2: नमस्कार, मी कवी हरीश हातवटे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंज, केंद्र जामगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आज या ठिकाणी मी माझ्या काही स्वरचित कविता आपल्याशी कवितेच्या माध्यमातून संवाद या ठिकाणी साधणार आहे. खरं तर कविता लेखन आणि कविता वाचन ही जी प्रेरणा मला मिळाली ती माझ्या आजीकडून मिळाली. कारण माझी आजी तिच्या काळात जगलेलं आणि भोगलेलं जे दुःख मला सांगायची ते मी माझ्या शब्दांमध्ये कल्पकतेने मांडायचो आणि त्याच्या कविता झाल्या. आणि त्याचा आजीची कविता हा एक 2011 संग्रह आला आणि त्या संग्रहाला विशाखासारखा एक मानाचा पुरस्कार मिळाला. हा खऱ्या अर्थानं माझ्या आजीचा मला मिळालेला एक आशीर्वादच आहे असं या ठिकाणी मी समजतो. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आजीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन म्हणून मी पहिल्यांदा माझी आजी ही एक कविता आपल्या समोर ठेवतो आहे. दुःख आभाळा एवढं माझ्या आजीच्या वाट्याला तरी हसायाची आजी पायी मोडल्या काट्याला. दुःख आभाळा एवढं माझ्या आजीच्या वाट्याला तरी हसायाची आजी पायी मोडल्या काट्याला. आज हकायाचा गाव त्याच्या जवानपणात पायी घेऊन नागडे आजी राबली रानात. आज हकायाचा गाव त्याच्या जवानपणात पायी घेऊन नागडे आजी राबली रानात. दिसभर काम नाही आजा फिरत राहायचा. दिसभर काम नाही आजा फिरत राहायचा. माझ्या आजीच्या कामाची फक्त कसोटी पाहायचा. नाही काम त्याला काही येई फिरून थकून. नाही काम त्याला काही येई फिरून थकून. वाढलेलं ताट पुढं मारी तिलाच फेकून. माझ्या आजीच्या अंगाची होई फार लाही लाही. माझ्या आजीच्या अंगाची होई फार लाही लाही. ओढी संसाराचा गाडा फक्त आई बापा पायी. आजी म्हणायची मला बाबा चोप माझी मान. त्यावेळी मी लहान होतो आणि आम्ही जेव्हा हे सगळं बघायचो तेव्हा आजी म्हणायची मला बाबा चोप माझी मान. तांब्या भरल्या पाण्याचा मारी लार दुश्मनानं. माझ्या आजीच्या बापाचं गाव दूर घाटावर त्याच्या वाटेवर होते किती ओढे किती पूर. माझ्या आजीच्या बापाचं गाव दूर घाटावर त्याच्या वाटेवर होते किती ओढे किती पूर. तिला जायला यायला बाण दिलं होतं घोडं. त्या काळामध्ये वाहनं नव्हते आणि म्हणून तिला जायला यायला बाण दिलं होतं घोडं. घोडं इकून आज्यानं घेतलेली बैल जोडं. पुढं बैल जोडं गेली गोठा ओस झाला सारा. पुढं बैल जोडं गेली गोठा ओस झाला सारा. गोठ्यामधल्या मेखीला नाही लागला कासरा. साळा लेकाला शिकाया मोडी गळ्यातले मनी. एकत्र कुटुंब होतं आणि त्यात असं ठरलेलं होतं की एकेचा मुलगा शिकला की सगळ्यां जावाजावांची मुलं शिकले पाहिजेत. आणि ते शक्य नसायचं त्या काळामध्ये. म्हणून आजीनं गुपचूप माझ्या वडिलांच्या ऍडमिशनसाठी गळ्यातले मनी मोडलेले होते. म्हणून शाळा लेकाला शिकाया मोडी गळ्यातले मनी. आणि म्हणे लेकाला उगाच त्यांना सांगू नका कुणी. आणि म्हणून समस्त आजींसाठी ओळी अर्पण करतो की नाही म्हणली पाऊस नाही म्हणली तुफान. नाही म्हणली पाऊस नाही म्हणली तुफान. सुख दुःख जीवनाचं आजी पाखडी सुपान. आणि कोरोनामध्ये आजी गेली म्हणून ह्या ओळी तिच्यासाठी समर्पित की आजी सांगायची मला तिच्या जीवनाची गाथा. आजी सांगायची मला तिच्या जीवनाची गाथा. वाटे तिच्या चरणाशी माझा टेकवावा माथा. वाटे तिच्या चरणाशी माझा टेकवावा माथा. माझा टेकवावा माथा. खऱ्या अर्थानं ज्या गावमातीतून ज्या खेड्यातून आपण या ठिकाणी आलो आपल्या प्रवासाला निश्चितपणे आपल्या गावाचा कुठेतरी एक स्पर्श झालेला असतो. आणि म्हणून तो गाव प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या काळजामध्ये असतो. आज शहरं वसली ती शहरं गावाकडून आलेल्या माणसांनी खऱ्या अर्थानं शहरं फुलवली सजवली. पण त्या शहरातल्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये प्रत्येक दोन दोन चार चार गुंठ्यामध्ये बांधलेल्या घरांना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक वारसा आहे तो गावाचा. आणि म्हणून यानंतर मला असं वाटतं की माझी एक कविता गाव ह्या आशयाची तुमच्यासमोर ठेवतो आहे.

ह्या कवितेची पार्श्वभूमी सांगायला मला तुम्हाला निश्चितपणे आवडेल की ही कविता ह्या वर्षी आमच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये जे वेगवेगळे राऊंड होत गेले, विभागीय राऊंड असेल किंवा राज्याचा राऊंड असेल, त्यात अंतिम राज्यात निवडलेल्या 10 कवींमध्ये माझी कविता ही गुणांकनाच्या तत्वावर निश्चितपणे राज्यात पहिले आलेले आहे. मला ते सांगताना आनंद होत आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व आकाशवाणीच्या रसिकांसाठी ही कविता मी आपल्या समोर ठेवतो आहे. कविता आणि शब्दांकन निश्चितपणे माझं आहे. कवितेचं नाव आहे गाव. ही कविता ऐकत असताना निश्चितपणे तुम्हालाही तुमचा गाव तुमच्या काळजामध्ये एक आपलं स्मरण करून देईल याची निश्चितपणे आशा या ठिकाणी मला वाटते. आणि कविता तुमच्या समोर मी ठेवतो आहे गाव. माझ्या गावच्या मातीची पोटासाठी ताटा तुट, माझ्या गावच्या मातीची पोटासाठी

पोटटीचा भर तरी कस करीत हैरान, पोटटीचा भर तरी कस करीत हैरान, त्याच्यासाठीच माणूस गाव सोडून वैरान, त्याच्यासाठीच माणूस गाव सोडून वैरान, कैक पिढ्यांची पोटांची नाही भागलेली भूक, कैक पिढ्यांची पोटांची नाही भागलेली भूक, लेकरांच्या भल्यासाठी गावा वाटे रुख रुख, लेकरांच्या भल्यासाठी गावा वाटे रुख रुख। आणि आपण असं पाहतो की कामानिमित्त आपण गाव सोडतो, गावाबाहेर जातो, शहरात स्थायिक होतो, खूप आपण प्रगती करतो, प्रॉपर्टी कमावतो, पण आपला अंत्यविधी शेवटी आपल्या गावाकडेच होतो हे निश्चितपणे मला असं वाटतं। म्हणून दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते, दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते, कुठ जरी मेलं तरी

गावच होतो होते गावातच माती जन्म गावातच होतो होते

असोबती। आणि म्हणून गाव सोडलेल्या प्रत्येक माणसानं काय केलं पाहिजे हे निश्चितपणे मला एक कवी म्हणून असं वाटतं की गावपणाच गावाच्या धन वाटू पसा पसा, गावपणाच गावाच्या धन वाटू पसा पसा, दिस आजचा आपला नाही उद्या भरवसा, दिस आजचा आपला नाही उद्या भरवसा। बघा, गावाकडून येणाऱ्या माणसाच्या पायाला जेव्हा गावाची माती चिटकून येते आणि ती माती जेव्हा शहरातल्या फरशीला डाग वाटू लागते, गावाकडून आलेल्या माणसाच्या पायाला चिकटलेली माती शहरातल्या फरशीला जेव्हा डाग वाटू लागली तेव्हा खऱ्या अर्थानं शहरांच्या मनात गावाची माया आटू लागली, तेव्हा खऱ्या अर्थानं शहरांच्या मनात गावाची माया आटू लागली। आणि म्हणून गाव आणि शहर ह्या दोन्हींची व्याख्या सांगणाऱ्या या कवितेचा आत्मा असणाऱ्या शेवटच्या दोन वळी तुमच्या समोर ठेवायला मला आवडेल, ते अशा आहेत की सजलेल्या शहरांचे आत कुजलेले भाव, सजलेल्या

गावं असा हा गाव निश्चितपणे तुमच्या आमच्या काळजामध्ये पिढ्यांपिढ्यांपासून निश्चितपणे कुठेतरी आपली एक जागा या ठिकाणी हक्काची जागा करून आहे आणि आपण या गावमातीतून आलेलो आहोत याचा निश्चितपणे आपल्यालाही आनंद आणि अभिमान असायला पाहिजे. आणि म्हणून लहानपणापासून आम्ही आमचा जेव्हा गाव पाहायचो तेव्हा गाव पाहिला की गावातली माती, गावातली माणसं, गावातल्या सण रीती रिवाज हे सगळं आठवतं, गावातली यात्रा आठवते. आणि म्हणून लहानपणीपासून आमची गावाची यात्रा मी पाहायचो आणि आमचा आखाडा ज्या वेळेस असतो कुस्त्यांचा तो पाहिल्यानंतर तो आखाडा काळजामध्ये कुठेतरी एक घर करून राहिला आणि त्याच्यावर एक कविता निश्चितपणे मी लिहिलेली होती ती तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतो आहे. कविता खूप सुंदर आहे की प्रसंग त्यातले वर्णन प्रत्येकाला आपल्या गावातला आखाडा या ठिकाणी आठवल्याशिवाय राहणार नाही. कवितेचं नाव आहे आखाडा. महादू डफडं वाजवतो विशी खालून सारा गाव आखाड्याकडे वळतो. महादू डफडं वाजवतो विशी खालून सारा गाव आखाड्याकडे वळतो. गावाबाहेर नदीकाठी हगाम्याचा फड आहे. गावाबाहेर नदीकाठी हगाम्याचा फड आहे. शेजारीच वठलेल्या फांद्यांचा वड आहे. गोल आखाड्याभोवती माणसांची गर्दी असते. गोल आखाड्याभोवती माणसांची गर्दी असते. बाजूलाच लाठीधारी पोलिसांची वर्दी असते. दोन चार डफडे जोशाजोशात वाजू लागतात. दोन चार डफडे मग जोशाजोशात वाजू लागतात. लहान पोरं आखाड्यात रेवड्यासाठी झुंजू लागतात. एक आरट्या खाली बस मागचा पुढच्याला खडा मारतो. एक आरट्या खाली बस मागचा पुढच्याला खडा मारतो. अशातच एक मल्ल दुसऱ्याला धूळ चारतो. पारावरचे पुढारी मग फेटा बांधून खाली येतात. पारावरचे पुढारी मग फेटा बांधून खाली येतात. आपल्या नावची कुस्ती लावून गावकऱ्यांच्या टाळ्या घेतात. साताऱ्याचा एक मल्ल पडता पडता कमान करतो. साताऱ्याचा एक मल्ल पडता पडता कमान करतो. श्वास रोखून सारा गाव थोडा वेळ पाहत राहतो. आखाड्याच्या मातीला गुलालाचा रंग चढतो. आखाड्याच्या मातीला गुलालाचा रंग चढतो. चितपट कुस्तीवर पैशांचा पाऊस पडतो. उन्ह थोडे सरकतात दिवस जरा कलू लागतो. उन्ह थोडे सरकतात दिवस जरा कलू लागतो. तसा तसा हगाम्याचा रंग आणखी फुलू लागतो. शेवटच्या कुस्तीसाठी सगळेजण आतूर असतात. शेवटच्या कुस्तीसाठी सगळेजण आतूर असतात. पण शेवटचे पहिलवान मात्र पहिल्यांपेक्षा चतुर असतात. शेवटच्या कुस्तीशिवाय आखाडा आखाडा वाटतच नाही. शेवटच्या कुस्तीशिवाय आखाडा आखाडा वाटतच नाही. पण त्यातही विजेता ठरलेलाच होता त्याला वाली भेटतच नाही. अंधार पडतो आणि एक एक पाऊल घराकडे वळू लागतं. अंधार पडतो आणि एक एक पाऊल घराकडे वळू लागतं. आखाड्याच्या मातीला एकटेपण छळू लागतं. आखाड्याच्या मातीला एकटेपण छळू लागतं. मित्र हो, हा गाव, ही गाव माती, गावची यात्रा हे सगळं पाहत असताना आपण बदलणाऱ्या काळाचे साक्षीदार आहोत. सध्याची आपण जर भयावह जागतिक परिस्थिती जर पाहिली तर या उंबरठ्यावर निश्चितपणे एक कवी म्हणून मला असं वाटतं की सगळीकडे आपण छान दिसतंय असं चित्र असलं तरी त्याच्या मागे एक संवेदना दडलेली आहे आणि ती संवेदना एक शिक्षक म्हणून, एक कवी म्हणून, एक लेखक म्हणून निश्चितपणे माझ्या नजरेसमोर येते. त्यावेळी मला असं वाटतं की पावसाळे चाललेत कोरडे आणि ही निराश धरती झाली. तुटलेल्या घुंगरांची मनी रुंझून ऐकू आली. की पावसाळे चाललेत कोरडे आणि निराश धरती झाली. तुटलेल्या घुंगरांची मनी रुंझून ऐकू आली. नुसतेच गरजते मेघ आणि हा कोरडा ऋतू श्रावणाचा. नुसतेच गरजते मेघ आणि हा कोरडा ऋतू श्रावणाचा. विजांचा कडकडाट नुसता हा कसा पावसाळा मनाचा. झडून गेलेल्या झाडांचे फक्त सांगाडे उरलेले. झडून गेलेल्या झाडांचे फक्त सांगाडे उरलेले. पिकल्या पानांचे देह खाली मातीआड पुरलेले. मोराच्या पिसाऱ्यात पहिल्यासारखा मोहमयी नूर नाही. की मोराच्या पिसाऱ्यात पहिल्यासारखा मोहमयी नूर नाही. कुकिळेच्या कंठातही आता हृदय स्पर्शी सूर नाही. पाखरांचे थवे थरथरत उडतात आकाशी. की पाखरांचे थवे थरथरत उडतात आकाशी. खाली शिकाऱ्याच्या हाती जाळ्यांची चौकोनी नक्षी. ही वाट फिरते पृथ्वीभोवती का तिला अंत नाही. ही वाट फिरते पृथ्वीभोवती का तिला अंत नाही. की तुडवणाऱ्या पायांना तिची मुळीच खंत नाही. बेईमान ऊन वारा पाऊस हे का कसे घडते. की बेईमान ऊन वारा पाऊस हे का कसे घडते. माझ्या मनात एक पाखरू मुक्यानेच रडते. माझ्या मनात एक पाखरू मुक्यानेच रडते. मित्र हो, शिक्षक म्हणून काम करत असताना वेगवेगळे अनुभव येतात. ते अनुभव निश्चितपणे एका वेगळ्या नजरेनं संवेदनशीलतेनं टिपले जातात आणि त्याच्याही काही कविता होतात. एकदा वर्गात शिकवत असताना मी विद्यार्थ्यांना भूकंप कसा होतो हे शिकवत होतो आणि ते शिकवत असताना माझ्या वर्गाच्या खिडकीच्या बाहेर एक आजोबा उभे होते आणि त्या आजोबांनी ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर माझा तास झाल्यानंतर

उत्तर वर्गामध्ये आले आणि ते जे मला बोलले त्याच्यावरची कविता दोन पिढ्यांमधला संवाद जो असतो तो माझ्या पिढी नावाच्या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला, तुमच्या समोर ठेवतो आहे. की शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी असल्यानं भूकंप होतो असं समजणाऱ्या आज्याला, शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी असल्यानं भूकंप होतो असं समजणाऱ्या आज्याला 10 वर्षाच्या नातवानं दाखवली सूर्यमालेची प्रतिकृती. शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी असल्यानं भूकंप होतो असं समजणाऱ्या आज्याला 10 वर्षाच्या नातवानं दाखवली सूर्यमालेची प्रतिकृती आणि शिकविली पृथ्वीची दैनिक गती. तेव्हा ओशाळवाण्या नजरेनं बिडीचा झुरका ओढत आजा काहीसा पुटपुटला. तेव्हा ओशाळवाण्या नजरेनं विडीचा झुरका ओढत आजा काहीसा पुटपुटला. मास्तरनं एक पिढीच बर्बाद केली, मास्तरनं एक पिढीच बर्बाद केली. आपण असं पाहतोय की काळ बदलत चालला, सगळं होत जरी चाललं तरी सुद्धा आमचा कुणबी जो आहे

विडीचा झुरका ओढत आजा काहीसा पुटपुटला. तेव्हा ओशाळवाण्या नजरेनं विडीचा झुरका ओढत आजा काहीसा पुटपुटला. मास्तरनं एक पिढीच बर्बाद केली, मास्तरनं एक पिढीच बर्बाद केली. आपण असं पाहतोय की काळ बदलत चालला, सगळं होत जरी चाललं तरी सुद्धा आमचा कुणबी जो आहे, कुणबी बाप जो आहे, त्याचं जीवन मात्र बदलताना आपल्याला दिसत नाही. ते बदललं पाहिजे निश्चितपणे मला असं वाटतं. या देशात सर्वांना रविवारची सुट्टी असते, कर्मचाऱ्यांना रविवारची सुट्टी असते, पण झोपड्यांना मात्र रविवारची सुट्टी नसते हे सांगताना आमचे कवी मित्र मुकुंद राजपंखे यांचा शेर मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की झोपडीला दार नाही आजही का तिचे सरकार नाही आजही, झोपडीला दार नाही आजही का तिचे सरकार नाही आजही, रोज कष्टाचीच कामे केवढी का तिला रविवार नाही आजही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं झोपडीतल्या कष्टकऱ्यांचं आयुष्य बदलत नाही. जग चंद्रावर गेलं, आपण खूप वेगवेगळ्या क्षेत्रात वैज्ञानिक प्रगती केली, पण आमचा कष्टकरी बाप, हातात छन्नी हातोडा घेऊन फिरणारा बाप असेल किंवा दिवसभर रानात घाम घालणारा बाप असेल, त्याचं जगणं मात्र बदलत नाही अशी ही कुंब्याची कथा आणि व्यथा ही सुद्धा आमच्या नजरेतून सुटत नाही. म्हणून त्याच्यावरची कविता निश्चितपणे मला तुमच्या समोर ठेवावीशी वाटते. बदलत्या काळानुसारची कविता आहे की सध्या कुणबी ज्या ज्या वेदनांमधून जातो ती कुणब्याचं जगणं या कवितेत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलाय. आपण सर्वजण निश्चितपणे कुणब्याचीच लेकरं आहोत, म्हणून हे सगळं आपलं जगणं आहे असं तुम्हाला जर वाटलं तर निश्चितपणे माझ्या या लेखनाचं सार्थक झालं असं मी समजेल. कवितेचं नाव आहे कुणबी ऍट द रेट ऑफ टेन्शन. पहिल्या मुलीची डिलिव्हरी झाली की दुसरीनं बाळंतपणाला यावं, पहिल्या मुलीची डिलिव्हरी झाली की दुसरीनं बाळंतपणाला यावं, आणि पहिलीचं कर्ज फिटेपर्यंत दुसरीचं माथी शिल्लक राहावं. दोस्तांचा बघून पोरानं हे अँड्रॉइडचा मोबाईल मागावा, दोस्तांचं बघून पोरानं हे अँड्रॉइडचा मोबाईल मागावा, आणि कॉलेजच्या नावाखाली तो टुकार पोरांच्या नादी लागावा. उठता बसता डोळ्यांना दिसावी तरणी ताठी पोर, उठता दिसता डोळ्यांना दिसावी तरणी ताठी पोर, हुंड्यापायी सोयरीक जमेना मायबापाला भलता घोर, आपलीच खायची पंचायत म्हणून जित्राभ टाकावेत कटून, म्हणजे विकून, की आपलीच खायची पंचायत म्हणून जित्राभ टाकावेत कटून, आणि ओपन क्लोजचा साईड बिझनेस दोस्तांनी द्यावा गाठून. खेड्यामधलं चित्र आहे बघा आज तरुणाईचं. कमी जास्त व्होल्टेजनं जळावी मळ्यामधली मोटर, कमी जास्त व्होल्टेजनं जळावी मळ्यामधली मोटर, रात्रीचा चोरी जावा विहिरीवरचा स्टार्टर, तरी कोरडवाहू पाटील फिरतात इस्तरी करून शानी, तरी कोरडवाहू पाटील फिरतात इस्तरी करून शानी, रोज हॉटेलात चहाला मोडतात शंभर काच कुणे, अंगठाच टेकवता येतो यांना लिहिता येत नाही अर्ज, अंगठाच टेकवता येतो यांना लिहिता येत नाही अर्ज, तरी पठ्ठ्या सोडत नाही एकाही बँकेचं कर्ज, कर्जाचे दोन पाची उडवतो विनाकारण, कर्जाचे दोन पाची उडवतो विनाकारण, आपल्या नावचे साडेतीन एकर ठेवतो बँकेत तारण, भावकीवाद भांडण तंटे यांच्या रक्तात रुजलेले, भावकीवाद भांडण तंटे यांच्या रक्तात रुजलेले, दुखणे भाने कोर्ट कचेऱ्या तर पाचवीलाच पुजलेले, थोडी कमी जास्त असेल पण ही सगळ्यांचीच व्यथा आहे, थोडी कमी जास्त असेल पण ही सगळ्यांची व्यथा आहे, आणि जागतिकीकरणातल्या कुणब्याची हीच तर खरी कथा आहे. ही पुरी फिल्म नाही फक्त ट्रेलर केला मेन्शन, ही पुरी फिल्म नाही फक्त ट्रेलर केलाय मेन्शन, याचा सारांश एवढाच कुणबी ऍट द रेट ऑफ टेन्शन, याचा सारांश एवढाच कुणबी ऍट द रेट ऑफ टेन्शन. मित्र हो, आम्ही शिक्षण घेतो आणि शिक्षण घेत असताना आम्हाला प्रश्न पडत जातात, प्रश्न पडले की त्याचे उत्तरं शोधायचा आम्ही प्रयत्न करतो, आणि कधी कधी असं वाटतं की या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला का सापडत नाहीत. आम्ही शाळेमध्ये शिकलो की पृथ्वीवर तीन भाग पाणी आहे आणि एकच भाग जमीन आहे. जर पृथ्वीवर तीन भाग पाणी असेल आणि एक भाग जमीन असेल तर निश्चितपणे मग मला एक प्रश्न माझ्या कवितेत पडला, तो मी तुमच्या समोर मांडतो आहे. कवितेचं नाव आहे भूगोल. पृथ्वीवर तीन भाग पाणी असल्याचं वर्गात शिकवितात बाई, पृथ्वीवर तीन भाग पाणी असल्याचं वर्गात शिकवितात बाई, पण हंडाभर पाण्यासाठी जेव्हा कोसभर पळते माझी आई. पृथ्वीवर तीन भाग पाणी असल्याचं वर्गात शिकवितात बाई, पण हंडाभर पाण्यासाठी जेव्हा कोसभर पळते माझी आई, तेव्हा भूगोलावरही माझा विश्वास बसत नाही, तेव्हा भूगोलावरही माझा विश्वास बसत नाही. मग मला असं वाटतं की आम्ही एकीकडे हे सगळं शिकतो तरी सुद्धा असं का? आज आपण पाहतो की मोठमोठ्या व्यासपीठावरून आपण सर्व धर्म समभावाची शिकवण ऐकतो, वेगवेगळ्या व्याख्यात्यांकडून आपण त्याबद्दल ऐकतो, तरी सुद्धा आपण सामाजिक चित्र जर पाहिलं तर असं वाटतं एखाद्याची व्यथा आणि वेदना आजही भुकेने कंगाल उपाशी झोपणाऱ्यांची संख्या, लेकरांची संख्या कमी नाही. रस्त्यावर एकदा डोंबाऱ्याचा खेळ चालू होता आणि मध्ये बांधलेल्या एका दोरीवरून चप्पल घालून हातात काठीचा तोल सावरत एक मुलगी चाललेली होती. तिचा लहान भाऊ रस्त्यानं ढोल बडवत होता आणि तिचा बाप हातात कटोरा घेऊन बघ्यांच्या गर्दीमध्ये भिकेची याचना करत फिरत होता. माझ्यासारखं कवी हे चित्र पाहतो, मी माझी मोटरसायकल बाजूला लावली, ते चित्र पाहिलं आणि माझ्या मनामध्ये आलं की अरे इतकं सुंदर हा खेळ ही मुलगी दाखवते जीवावर बेतलेला, आणि हा खेळ ती दाखवत असताना बघ्यांच्या गर्दीतून आता तिच्या बापाच्या कटोऱ्यामध्ये 1500 रुपये जमा होतील
असं मला वाटलं. ते भयावह चित्र पाहिल्यानंतर ही कविता या ठिकाणी मला सुचली, ती तुमच्या समोर ठेवतो आहे. कवितेचं नाव आहे तोल.

खऱ्या अर्थानं ती मुलगी दोरीवर तोल सांभाळते का या समाजाचा तोल बिघडत चाललाय, हा विसंवाद मांडणारी ही कविता तुमच्या समोर ठेवाविषयी वाटते. आपण निश्चितपणे याचं चिंतन करावं की डोंबाऱ्याच्या खेळातले कोवळी पोर दाखवते तारेवरची कसरत, की डोंबाऱ्याच्या खेळातले कोवळी पोर दाखवते तारेवरची कसरत, आणि हातात कटोरा घेऊन बघ्यांच्या गर्दीत फिरते भिकेची याचना करत. डोंबाऱ्याच्या खेळातले कोवळी पोर दाखवते तारेवरची कसरत आणि हातात कटोरा घेऊन बघ्यांच्या गर्दीत ते भिकेची याचना करत. टाळ्यांची दाद देणारे सगळेच हात नाहीत वळत खिशाकडं, टाळ्यांची दाद देणारे सगळेच हात नाहीत वळत खिशाकडं. पोरी म्हणून या कवितेतून त्या मुलीला जे मला सांगावंसं वाटतं ते आहे की पोरी चपलानिशी तारेवर तोल सांभाळणे इतपत सोपं नसतं ग जमिनीवर तोल सांभाळणं. पोरी चपलानिशी तारेवर तोल सांभाळणे इतपत सोपं नसतं ग जमिनीवर तोल सांभाळणं. या बघ्यांच्या गर्दीत, या बेतोल माणसांच्या गर्दीत तुझी काळजी कोणाला, या बेतोल माणसांच्या गर्दीत तुझी काळजी कोणाला, तुझी काळजी कोणाला. एक लेखक आणि एक कवी म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की ही संवेदना कुठेतरी आपण मांडली पाहिजे, आपल्या शब्दात आली पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये एक चित्रपट येऊन गेला होता, शिक्षणाच्या सत्य परिस्थितीवर त्या चित्रपटामध्ये भाष्य केलेलं होतं. आणि मग आपण एकीकडे विद्यार्थ्यावर जो बोजा लादतोय आपल्या स्वप्नांचा, आई वडिलांची अपूर्ण झालेली स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत असं आई वडिलांना वाटतं, आणि म्हणून ते मुलांना एका रेसमध्ये सोडून देतात. त्या मुलाची क्षमता किती आहे, त्याचा कल कुणीकडे आहे हे काहीही न पाहता तो मुलगा ह्या स्पर्धेमध्ये सोडला जातो, आणि मग जागतिकीकरणाच्या भयावह स्पर्धेमध्ये निश्चितपणे तो मुलगा कुठेतरी हरवून बसतो. त्याला आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्वतःला कोंडून घेतो, आणि एकल कोंड्या अवस्थेमध्ये असे हजारो मुलं निश्चितपणे आज इच्छा नसताना वेगवेगळ्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये फेकली जातात. असं काहीचं चित्र निश्चितपणे मी त्या चित्रपटामध्ये पाहिलं, आणि त्याच्यावर आधारित मला एक प्रश्न असा सातत्यानं त्या चित्रपटात विचारलेला होता, 17 साते किती. तर तो प्रश्न त्या चित्रपटातला एक पालक वारंवार विचारतो चित्रपटातल्या शिक्षिकेला पासून तर त्या चित्रपटातल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, अभिनय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत. मग मला असं वाटतं की आज जर मला कुणी विचारलं 17 साते किती तर मी निश्चितपणे का सांगू शकत नाही, हे सांगणारं एक सामाजिक चित्रण निश्चितपणे 10 वर्षापूर्वी आलेल्या त्या कवितेत निश्चितपणे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र, हे वास्तव आहे, पण निश्चितपणे आपण त्याचं चिंतन करावं. बदलत्या काळामध्ये आपली मुलं आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जायची आहेत याचं चिंतन करण्यासाठी निश्चितपणे माझ्या या 2 शब्दांचा आपल्याला फायदा झाला तर मी माझं भाग्य समजेल. कवितेचं नाव आहे 17 साते किती. की वीत भरत पोट सालं पण आयुष्याची फजिती, वीत भरत पोट सालं पण आयुष्याची फजिती कसं सांगू गुरुजी 17 साते किती. वीत भरत पोट सालं पण आयुष्याची फजिती कसं सांगू गुरुजी 17 साते किती. आजोबाचे पावकीचे पाढे होते पाठ, माझे आजोबा म्हणायचे पावकी निमकी दीडकी. आज आपल्याला बेक बेचे पाडे येतात 30 पर्यंत, तेही मुलं नीट पाठ करत नाहीत, म्हणून मला ते आठवतं, कौतुक वाटतं त्या काळाचं की आजोबाचे पावकीचे पाढे होते पाठ, आमची मात्र गणित अशी परीक्षेतच गाठ, पदव्यांच्या गठ्ठ्याची शून्य परिमिती कसं सांगू गुरुजी 17 साते किती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतंय सगळं छान, गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतंय सगळं छान, पण सुकून चाललेत फुलं आणि वाळून चाललंय पान. खरं तर ह्या फुलं सुकणं पान वाळणं म्हणजे काय हे निश्चितपणे आपण समजू शकतो सामाजिक परिस्थितीमध्ये. आज आपण पाहतोय की कुणी एकीकडे खूप भुकेनं व्याकुळ होऊन रस्त्याच्या काठाला झोपतोय, कुणी तुपाशी आहे कुणी उपाशी आहे, हे चित्रण निश्चितपणे येतं. आणि म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतंय सगळं छान, पण सुकून चाललेत फुलं आणि वाळून चाललंय पान, फाटत चाललंय कापड, त्याला शिव तरी किती आणि कसं सांगू गुरुजी 17 साते किती. श्रावणातच पानझडीची लागते इथं चाहूल. मित्र, हो श्रावण हा फुलण्याचा ऋतू असतो, पण या फुलण्याच्या काळात कुणाच्या तरी आयुष्याची पानझड झालेली असते. निश्चितपणे एक उमलण्याचा काळ जो कळ्यांचा असतो त्या काळात काही कळ्या कुस्करल्या जातात. कॉलेजच्या गेटमध्ये कुणाच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं जातं. भरलेल्या बसमध्ये जात असताना एक डॉक्टर तरुणीवर अत्याचार होतो, आणि हे सगळे बघत असताना आम्ही अत्यंत असंवेदनशीलतेनं हे प्रकार बघताना आम्ही फक्त आमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो आणि सोशल मीडियावर ते टाकतो, पण आहे त्या परिस्थितीत उतरून कुणालाही मदत करण्याचं भान त्यावेळी सुचत नाही किंवा कुणी ते धैर्य दाखवत नाही. आणि म्हणून मला निश्चितपणे वाटतं की श्रावणातच पानझडीची लागते इथं चाहूल, चोहीकडे काटेच गुरुजी ठेवू कुठं पाऊल, तोंड असून गप्प राहायचं अशी परिस्थिती कसं सांगू गुरुजी 17 साते किती. आणि म्हणून लहानपणापासून मला आजोबा वडील जे सांगायचे तेही मला निश्चितपणे कुठेतरी मांडावंसं वाटलं की बाप म्हणला पोरा तू लई शाळा शिक, बाप म्हणला पोरा तू लई शाळा शिक, लबाडाच्या दारी कधी मागू नको भीक, विकलं गेलं इमान इथलं भ्रष्ट झाली नीती कसं सांगू गुरुजी 17 साते किती. आणि आज आपण भ्रष्टाचारांचे आकडे जर पाहिले तर आपल्याला असं वाटतं कधी काळी हेच मुलं शाळेमध्ये आमची सचित्र बालमित्र उजळणी घेऊन आलेले असतील, कधी काळी तेच याच्यामधलं अ आई त्यांनी गिरवलं असेल, एक दोन ते शिकलेले असतील, पण पुढे चालून त्यांच्यामध्ये बदल का होतो. आणि आज त्याच ज्या बालमित्र उजळणीमधून ते शिकले त्याच्यावरच्या सरस्वतीला काय वाटत असेल

0: हे सांगताना मला एक कवी म्हणून असं वाटतं की बेकबेमध्ये राहिला नाही राम, पाड्यामधल्या संख्यांना फुटू लागलाय घाम. की एक शिक्षक म्हणून आम्ही हे शिकवतोय विद्यार्थ्यांना, पण उद्या ह्या विद्यार्थ्यांचा काळ काय असेल, शाळा शिकून बाहेर पडल्यानंतर समाज घटक म्हणून, नागरिक म्हणून हे विद्यार्थी देशाला काय देतील, हे भयावह चित्रण, वर्तमानपत्रातल्या भयावह बातम्या, हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की बेकबेमध्ये राहिला नाही राम, पाड्यामधल्या संख्यांनाच फुटू लागलाय घाम. उजळणीवर सरस्वतीला वाटते आता भीती, उजळणीवर सरस्वतीला वाटते आता भीती, कसं सांगू गुरुजी सतरा सात किती. आणि शेवटच्या कडव्यामध्ये मी मानतो, कुणी जर बोलायचं धाडस केलं तर आपण पाहतोय काही पत्रकार असतील, काही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षांप्रमाणे. आणि या लोकांना निश्चितपणे या समाजाचा वास्तव मांडलं म्हणून आपल्या जीवावरही बेतावं लागलं, म्हणून कधी कधी लिहिणारे हात जे आहेत तेही विचार करताना त्यांना असं वाटतं की पुरे झालं गुरुजी आता माझं बोलून, असाच खरं बोललो तर काढतील मला सोलून. गुरुजींना विद्यार्थी म्हणतोय की पुरे झालं गुरुजी आता माझं बोलून, असाच खरं बोललो तर काढतील मला सोलून. बदलत राहतील कॅलेंडर आणि त्याच्यामधल्या तिथी, बदलत राहतील कॅलेंडर नुसते आणि त्यातल्या वार तिथी, कसं सांगू गुरुजी सतरा सात किती. वीत भरत पोट सालं पण आयुष्याची फजिती, कसं सांगू गुरुजी सतरा सात किती, कसं सांगू गुरुजी सतरा सात किती. आणि या कविता सादरीकरणाच्या अखेरीला मला निश्चितपणे आपण का लिहितो हे मांडत असतानाही निश्चितपणे मला हे मांडावंसं वाटतं की कविता खरं तर पोट भरण्यासाठी लिहावी, कविता श्रीमंत होण्यासाठी लिहावी असं जर कोणाला वाटत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे असं मी म्हणतो. त्याचं कारण आहे, कविता ही एक अभिव्यक्ती असते, आपण ज्यावेळी मांडतो त्यावेळेस ते आपलं जगणं असतं. म्हणून माझ्या एका कवितेमध्ये मी लिहिलेलं होतं, कविता आणि जगणं यांचं गहिरं नातं आहे, की कविता आणि जगणं यांचं गहिरं नातं आहे, कविता हे पीठ ज्याचं, जगणं असं जातं आहे. जगण्याच्या जात्यातून खाली पडते ती कविता असते, कविता हे पीठ ज्याचं, जगणं असं जातं आहे. जगण्याची सावली बनून कविता सोबत पळत असते, जगण्याची सावली बनून कविता सोबत पळत असते. जगणं असतं चितेवर, कविताच तेव्हा जळत असते. जगणं जेव्हा घराघरात म्हातारपणात चढत असते, कविता तेव्हा लेखणी बनून कागदावरती रडत असते. आणि काळ जेव्हा जगण्याला काढत असतो नांगरून, काळ जेव्हा जगणं आपलं काढत असतो नांगरून, कविताच तेव्हा काळजाभोवती घालत असते पांघरून, कविताच तेव्हा काळजाभोवती घालत असते पांघरून. म्हणून मी कविता का लिहितो हे शेवटच्या एका कवितेत मी तुमच्या समोर मांडतो आणि माझ्या या कविता सत्राचा समारोप करणार आहे. कवितेचं नाव आहे साहित्याचं नोबेल. जेव्हा माझ्या एखाद्या शब्दानं भरेल भुकेल्याचं पोट, जेव्हा माझ्या एखाद्या शब्दानं भरेल भुकेल्याचं पोट, जेव्हा माझ्या एखाद्या वाक्यानं मिळेल तहानलेला पाण्याचा घोट, जेव्हा माझ्या एखाद्या कडव्यानं परत फिरतील आत्महत्येकडे चाललेले पाय, जेव्हा माझ्या एखाद्या कडव्यानं परत फिरतील आत्महत्येकडे चाललेले पाय, जेव्हा माझ्या एखाद्या कवितेनं मिळेल अन्यायग्रस्ताला न्याय, जेव्हा माझ्या चार कवितांनी अंधार दूर पळालेला असेल, जेव्हा माझ्या चार कवितांनी अंधार दूर पळालेला असेल, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या कवितेला साहित्याचा नोबेल मिळालेला असेल, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या कवितेला साहित्याचा नोबेल मिळालेला असेल, साहित्याचा नोबेल मिळालेला असेल, ही खऱ्या अर्थानं माझ्या कवितेची लेखनाची भूमिका आहे असं मी या ठिकाणी मानतो. आज आकाशवाणी बीड यांनी मला आपल्या या स्टुडिओमध्ये कविता वाचनासाठी बोलावलं. निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून फिरत असताना आपल्या मातृभूमीमध्ये एक कवी असं म्हणतो की माता आणि माती यांच्यामध्ये वेलांटीचा फरक आहे आणि दोघींनाही आपण विसरलं तरी आपलं आयुष्य नरक आहे असं तो कवी म्हणतो. म्हणून माझ्या मातीत असलेला, निश्चितपणे माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये हा जो सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर माझ्या आकाशवाणी केंद्रानं मला दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार न मानता त्यांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो आणि ह्या ऋणानुबंध जपत या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण डॉक्टर हरीश हातवटे आष्टी यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात आणि नक्कीच वेगवेगळ्या भावभावनांनी समृद्ध अशा कवितांचं दालनच आपल्याला या माध्यमातून नक्कीच लक्षात आलं असेल. श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य विषयक अक्षरलेणी हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते, आताच आपण अक्षरलेणी या कार्यक्रमात डॉक्टर हरीश हातवटे आष्टी यांचं कविता वचन ऐकलं, निवेदन केलं होतं अनिता देव यांनी. श्रोते, अक्षरलेणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँडच्या 102.2 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 11:30 झाली आहेत.

0: मृत्युशुद्ध हो याचबरोबर गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. श्रोत्यो आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: होकर यांच्या 301

0: श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट atmamalikonline.com.
5: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
6: atmamalikonline.com.
0: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
7: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
8: आत्मा मालिक.
9: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
10: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
9: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेरी नाका, अहमदनगर.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट
6: atmamalikonline.com.
0: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
11: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
12: हो मग.
11: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
12: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
11: का बरं?
12: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
11: पण कुठे?
12: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
11: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
6: atmamalikonline.com.
1: दसवीं के बाद क्या करेगा?
2: आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर.
1: इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट
6: atmamalikonline.com.
13: श्रोत्यांना आपण जाहिरात संदेश ऐकलेत. आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा विशेष सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा। कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
0: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गुज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली

चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले।

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। साथ संगत, तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

श्रोते हो, आत्ताच आपण स्वरांजली हा विशेष सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.

श्रोता, आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत. आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात उत्तरा केळकर यांच्या स्वरातील नाधव म्हानोर यांचं गीत. संगीतकार आहेत हर्षित अभिराज. ऐकूयात हे लोकगीत.

मर्दशुद्ध या गीतरचनेबरोबरच मिश्र संहिताचा कार्यक्रम संपला. मिश्र संहिताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचे बीड केंद्र हे श्रोते दुपारचे 12 वाजता सहक्षेपित करत आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी ठीक 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. सुरुवातीस वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

देऊनी धुक्या सोबती गोड शिरशिरी हेमंती या मार्ग दावितो रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतूचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतूचक्र फिरत राहतं.

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृतराय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

वसंत पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा. जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी. सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते. पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता. चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात. कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का. तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलील सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतू नाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली. आभाळाचे निळे निळे पण आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी. काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर. फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल बासरी. असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै. या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतू वर्णनात कसं बरं मागे असेल. राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं. ऋतू राग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत. पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे. रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं. सूर संगीत आणि हा वसंत.

श्रोतेहो, ऋतू एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतू आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. दोन अडीच महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा ह्या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते.

चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशीच चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हात मिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात. वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते. नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात. उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाड वेली हिरव्या रंगात नाहू लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती. आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा. ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा. आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन.

वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तुषारततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन, दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना, बंदिशी, गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा हं, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणि, कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी, होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले, मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे, लखलख करुनी, सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा हा.

0: श्रावण म्हणजे हिरवेपण, जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण, खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार, शेवाळांची लेऊन शाल, चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी, फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून, श्रावण हसतो पोटातून। भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो। पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद। भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात, मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो, पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो। खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं। वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची, हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब, भादव्यातली माळरानं आठवून पहा, बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात। अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवत, नेचे तर बहारदार असतात। ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो, ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो, ओले मन ओले तन ओले सूर आळवतो, ओले मन ओले तन ओले सूर आळवतो। त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार। वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला। खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला। कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे। कुठे जाऊ धाऊ कुठे, कुठे जाऊ धाऊ कुठे, आता पुरती भिजले, कुठे जाऊ धाऊ कुठे, आता पुरती भिजले, धुंदधारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंदधारांच्या छतात बाई अखेरी लपले। खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला।
1: किती भिजविसी मला।
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं। काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली, बिभास, देस, जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही। अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा।

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला कासावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई यन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो. कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकंस.

0: हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात, हवे हवेसे ऊन वाटते अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते। कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू, आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ। हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम। मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात। शिरीषपै म्हणतात रात केवढी शीतल, चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवरती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली। हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना। जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात, क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात। रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो। या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय। या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकौस। रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो। हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो। उत्तर रात्रीचा मालकौस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच। मालकौस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग।
1: मूर्ती मंत भगवंत भेटा

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका। हा वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात। नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर। पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर। अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात। आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं। या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा। हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगाधरा, सदय होऊन या भूमीवर आज शिवालय करा, या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या। या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून, भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात।

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं. मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हाव तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा. वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो. हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला. भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादर करत्या निलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आय डी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत, निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव. निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं. सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे.

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसान वाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ

0: काळातल्या शेतकऱ्यापर्यंत, म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून, जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात. आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलंय, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतो की बाबा आज संध्याकाळी 7:30 वाजता आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊलं उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहित होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असं असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळं ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसानवाणी जो कार्यक्रम असतो नेहमीचाच, त्या किसानवाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसानवाणी पोहोचल, किसानवाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सततपैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसानवाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात. आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील, त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा

0: आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसान जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काही बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून केसवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काही बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात, कारण केसवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये. पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जी घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाह घेऊन टरबूज यायचं, आता येते का? त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काही लागतंय. मग हे सगळं करायला आज चारपट भाव झाले, वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तीनपट चारपट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत, म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का, म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य म्हणलं तर ना तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे, आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे. तर राजमामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसर वरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजमामध्ये नुकसान झालं, म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी कोणत्या टायमाला कोणतं पीक, आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही बाबा कधी पण जमतं असं नाहीये, पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनताय ते असं गोष्ट होत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो, त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं, पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार, ठीक आहे म्हणले तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय स्थिर झाला आमचा सुरू, त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमचे अनुभवच कथन केले ते सगळं ऐकतच होत. मला क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल, परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 acres वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असन, धूप असन, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून

0: केलेत आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपले गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहुमहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो, सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
2: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 ला शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमींचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्यासाठी सर्टिफिकेट समजते.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकलात.
1: यानंतर
2: नमस्कार सेवा देश की सुरीली धड़कन सुरीला सफर, ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: लगता है कोई आया।
1: अरे कह दो के आ रहे हैं साहब, नहा रहे हैं।

सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकच्या समुद्र किनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज

समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या दोन प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

पड़ा और पेट में आग है, गर्मा गर्म रोटियां कितना

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही

केलं गेलं. चौहान यांच्या नंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

Benar, Mak.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवावाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याचे दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे. असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले, के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे पण कृष्णकुमार कुन्नात यांना के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नात यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणा शक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी के नेरोलॅक पेन्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3,500 अधिक जिंगल्स गायले आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण AR रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले.

नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत केके म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते, तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनीही केके यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेड झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळममध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला, काका या 2003 मधील चित्रपटातील उरियन उई राये, घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू, दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आँखों में तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना, तसेच मर्डर 3 मधील मत आजमा रे, इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून

लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ता उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडीमल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 केके मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकलका बुम बुम, कुछ झुकी सी पलकी, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. केके हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेरा समोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. बीबीसीच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्या नंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीचा प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगलगीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे

0: म्हणाली, मी केके सोबत स्टेजवर वेड्यासारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे, इतकी की मला केके सारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रहमान, रिचा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 वाजता केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगी ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलबिदा ऐकलं की वाटतं केके कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला केके आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत श्रोते हो. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार

पांडू हवालदार या सिनेमातलं हे गाणं होतं, उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम लक्ष्मण. आणि आता तुमचं आमचं जमलं या सिनेमासाठी ऐकूया उषा मंगेशकर यांना.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक महान संस्कृत पंडित, विचारवंत, धर्मशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात डॉ सरोजा भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचे.
1: गेल्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. एकीकडे पारतंत्र्यामुळे आलेली हतबलता, त्यामुळे होणारी घुसमट आणि दुसरीकडे धार्मिक सामाजिक परंपरांमधल्या काचणाऱ्या रूढीमुळे समाजात पसरलेली अस्वस्थता यांच्यामुळे निर्माण झालेल्या या घुसळणीमधून नव्या क्रांतिकारक विचारांचं नवनीत काढणाऱ्या विचारवंतांपैकी एक होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यांच्या लोकोत्तर कार्याचं हे स्मरण. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या वाई या शहरात प्राज्ञपाठशाळा मंडळ या संस्थेत केवलानंद सरस्वती या प्राच्यविद्या पंडितांनी भारतीय विद्यांच्या अध्यापनाला सुरुवात केली. या पाठशाळेत दाखल झालेल्या लक्ष्मण जोशी या विद्यार्थ्यानं वेद, वेदांत, व्याकरण, मीमांसा इत्यादी विद्यांचं पांगत अध्ययन केलं. नंतर विनोबांच्याकडे जाऊन इंग्रजीचे धडे घेतले आणि त्यानंतर काही काळ वाराणसीमधल्या विख्यात शास्त्री पंडितांकडून न्यायशास्त्र आत्मसात करून कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयाची तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हापासून पुढे आयुष्यभर तर्कतीर्थ हीच त्यांची ओळख बनली. इतकंच नव्हे तर ती त्यांच्या जीवितकार्याचं व्यवच्छेदक लक्षण बनली. ज्यावेळी इतर पाठशाळांमध्ये वेदपठण आणि घटपटांची खटपट चालू होती त्यावेळी प्राज्ञपाठशाळेमधले विद्यार्थी राष्ट्रसेवेचे आणि सामाजिक क्रांतीचे धडे गिरवत होते. गुरु केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थांनी पाठशाळेतून अंधश्रद्धा निर्मूलनाची तुतारी फुंकली. धार्मिक परंपरेच्या खत पाण्यावर पोचलेली सामाजिक विषमता त्यांना अस्वस्थ करू लागली. दीर्घ व्यासंगानं आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेची पाळमुळं त्यांच्या हाती लागली होती. तितक्याच दीर्घ व्यासंगानं आत्मसात केलेल्या तर्कशास्त्राच्या कसोटीवर हाती लागलेलं ज्ञान घासून त्यांनी त्याचं यथार्थ स्वरूप समजून घेतलं आणि अशा यथार्थ स्वरूपात जाणलेल्या शास्त्रांचं शस्त्र हाती घेऊन ते सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्यात उतरले. आपल्या गुरूंबरोबर अनेक शास्त्रार्थ सभांमध्ये आपलं मत निर्भीडपणे मांडून ते पटवण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला. एकदा शेकडोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या एका सनातन पंडितांच्या भर सभेत वेद अपौरुषेय नाहीत, ते माणसांनी रचले आहेत असं परंपराविरोधी मत मांडून तर्कतीर्थांनी अवघ्या ब्रह्मवृंदाचा रोष ओढवून घेतला. पण आपल्याला कळलेल्या सत्यापासून ते कधीही हटले नाहीत. जे अनुभवाला पटलं, तर्काच्या कसोटीला उतरलं, त्या सत्याशी बांधिलकी राखताना त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. प्रसंगी चपला आणि धोंड्यांचा मारा सहन करावा लागला. स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा

लागला, एकदा भूमिगतही व्हावं लागलं, पण आपल्या विचारांशी ते ठाम राहिले. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीच्या दरम्यान धर्मशास्त्राच्या आधारे अस्पृश्य कुणाला म्हणायचं हे समजून घेण्यासाठी तर्कतीर्थांना बोलवून घेतलं, तेव्हा तर्कतीर्थांनी आज ज्यांना अस्पृश्य म्हणता येईल अशी जातच अस्तित्वात नाही असं ठामपणे सांगून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला शास्त्राधार दिला. आंतरजातीय विवाह ही आज तितकीशी गंभीर समस्या नाही, पण 100 वर्षांपूर्वी ती फारच गंभीर होती. अशावेळी महात्मा गांधींचे चिरंजीव आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या यांच्या आंतरजातीय विवाहाचं पौरोहित्य करून तर्कतीर्थांनी एका नव्या सामाजिक चळवळीचा श्री गणेश केला. नुकतीच गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची 75 साजरी झाली. या जीर्णोद्धाराच्या इतिहासातल्या फारशा प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहेत तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे मंदिर हरिजनांसाठी खुलं करायची सूचना दिली. ती कळल्यावर त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्मकार्यावर सगळ्या सनातन वैदिकांनी बहिष्कार टाकला. मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तर्कतीर्थांना या कामासाठी विचारणा केली. तर्कतीर्थांनी आपले गुरु आणि काही वैदिकांच्या समवेत सोमनाथला जाऊन विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला मिळालेल्या दक्षिणेतला फक्त 1 रुपया स्वीकारून उरलेली रक्कम त्यांनी देणगी दिली. अशा तऱ्हेनं परंपरा आणि नवता यांची सांगड घालत, परंपरेला आधुनिकाशी जोडून घेत तर्कतीर्थ धर्मसुधारणेच्या द्वारा सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास आयुष्यभर चालत राहिले. त्यांचे गुरु त्यांच्या या कार्यात त्यांचे प्रेरणास्रोत होते, त्यांचं त्यांना अनुमोदन होतं, ही बाबही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्या काळी परंपरावादी कर्मठांचा बाले किल्ला असलेल्या वाई शहरात कर्मवीर शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेतही तर्कतीर्थांनी भाग घेतला. इतकंच नव्हे तर सगळ्यांच्या भोजनाची सोय केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दलितांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्यावेळीही त्यांना वाईकर सनातनी पंडितांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. काही काळ तर्कतीर्थांनी सक्रिय राजकारणातही भाग घेतला. विशेषत गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभांमधून भाषणं दिली, परंतु शेवटी आपला पिंड बुद्धिनिष्ठ सत्यशोधकाचा आहे हे ओळखून त्यांनी एका क्षणी चालून आलेली सत्ता आणि सत्य यातून सत्याची निवड केली आणि आपलं परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम चालू ठेवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मार्क्सवादी विचारवंत आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा उल्लेख भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधी असा केलेला आहे. तर्कतीर्थ हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. जसा कर्मयोग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठळक पैलू आहे, तसाच दुसरा पैलू म्हणजे लेखन. 93 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अफाट लेखन केलं. हे सगळंच लेखन त्यांच्या चौफेर वाचनाची आणि सखोल चिंतनाची साक्ष देतं. पारंपरिक विद्यांच्या अध्ययनाबरोबरच त्यांनी विनोबांच्या मार्गदर्शनाखाली मिल गिबन आणि शेक्सपियर यांचंही वाचन केलं. अलीकडेच

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं समग्र वाङ्मय 18 खंडात प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी या खंडांचं संपादन केलं आहे आणि या खंडामध्ये तर्कतीर्थांचं जे काही वाङ्मय सामावलेलं आहे ते सुमारे 10,000 पानांचं आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. या खंडांवरून एक नजर फिरवली तरी तर्कतीर्थांच्या बहुमुखी प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तर्कतीर्थांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून लेखन केलं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शुद्धी सर्वस्वम या संस्कृत लघुनिबंधानं त्यांची लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांच्या इतर संस्कृत लेखनापैकी त्यांनी बरंच संस्कृतमधूनही लेखन केलं, पण त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्यांनी संस्कृतमधून केलेल्या अनुवादाचा विशेष उल्लेख करायला हवा. डॉक्टर मंगलदेव शास्त्री या विद्वानाच्या मदतीनं हा अनुवाद राष्ट्रपतींच्या सूचनेवरून त्यांनी केला आणि 2-1 वर्षात हे जटील काम पूर्ण करून त्याची प्रत वाईच्या मुद्रणालयात छापून शासनाच्या हवाली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्योतिनिबंध या नावाचं चरित्र, जडवाद अर्थात अनिश्वरवाद असं एक निबंध आणि आनंद मीमांसा असा आणखीन एक निबंध, यांसारखे आणखीनही काही उद्बोधक निबंध आणि हिंदू धर्माची समीक्षा यासारखे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर असे ग्रंथही त्यांनी लिहिले. वैदिक संस्कृतीचा विकास या शीर्षकाच्या त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहामध्ये वेदकालीन तसंच वेदोत्तरकालीन भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची त्यांनी केलेली मीमांसा त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची आणि मूलगामी चिकित्सेची साक्ष देते. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, मराठी भाषेतल्या साहित्याला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. वैदिक संस्कृतीचा मूलाधार आध्यात्मिक चिंतन असून विश्व संस्कृतीचं पोषण करण्याचं सामर्थ्य या संस्कृतीमध्ये आहे असा विचार मांडून या संस्कृतीच्या बलस्थानांची तसंच उणीवांचीही परखड चिकित्सा या ग्रंथामध्ये केलेली आढळते. या ग्रंथाचा विद्वानांनी खूप गौरव केला आणि या ग्रंथाचे पुढे हिंदी, इंग्रजी आणि आता अलीकडे ओडिया भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत या शीर्षकाचंही एक पुस्तक तर्कतीर्थांनी लिहिलं, तोही व्याख्यानांचा संग्रहच आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केली आणि भारतीय सौंदर्यशास्त्रामधल्या रससिद्धांतांचं सविस्तर विवेचन केलं. मराठी साहित्याची समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्रामधल्या रससिद्धांताच्या आधारे करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असा एक इशाराही त्यांनी या समीक्षेमध्ये दिलेला आहे. तर्कतीर्थांनी साहित्य संमेलनं, ग्रंथ प्रकाशन, सत्कार समारंभ अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली, तीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत आणि त्यांचाही समावेश त्यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, पुस्तकांच्या प्रस्तावना आणि पत्र यामध्ये सुद्धा त्यांच्या सखोल ज्ञानोपासनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या सगळ्यांचं संकलन त्या साहित्यांच्या खंडामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अखिल मराठी साहित्याला ललामभूत ठरेल असं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे मराठी विश्वकोशाची रचना. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोश तयार करायचं ठरवलं. 1962 या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाली. जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ प्रधान संपादक म्हणून काम करतानाच तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी जवळजवळ 160 नोंदी लिहिल्या. त्यांनी ह्या ज्या नोंदी लिहिल्या त्यामध्ये वेदांपासून वेबपर्यंत आणि अब्राकाडब्रापासून आदिशक्तीपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केलेलं आहे. या सगळ्या नोंदींवरून सुद्धा एक नजर जर फिरवली
तर त्यांच्या प्रज्ञेच्या

0: अनिर्बंध संचाराची कल्पना येते. एखाद्या विषयावरची सर्वंकष आणि आशयघन अशी नोंद मोजक्या आणि नेमक्या शब्दात अचूक कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणजे या नोंदी. विश्वकोशातल्या लेखनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक नवे पारिभाषिक शब्द मराठीला दिले. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध व्हावी हा विश्वकोश निर्मितीच्या मागचा एक प्रधान उद्देश असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी स्वतःही खूप प्रयत्न केले. आणखी एका आगळ्या वेगळ्या कोशाच्या निर्मितीचं श्रेय तर्कतीर्थांकडे जातं, तो म्हणजे धर्मकोश. प्राज्ञपाठशाळा मंडळात केवलानंद सरस्वतींनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी या कोशाची पायाभरणी केल्यानंतर तर्कतीर्थांनी त्याच्या प्रधान संपादकपदाची धुरा सांभाळली आणि या कोशाचे 25 खंड संपादित करून प्रकाशित केले. आतापर्यंत या कोशाचं अर्धाधिक काम संपलंय आणि तो अजूनही चालूच आहे. या कोशासाठी सुमारे 250 ग्रंथातून धर्मविषयक वचनांचा संग्रह करून त्या वचनांची कालक्रमानुसार मांडणी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये देशकाल परिस्थितीनुसार परिवर्तन झालं आहे या विचारावरती आधारित या कोशाची संकल्पना असून या कोशाच्या निमित्तानं भारताच्या संदर्भात धर्म या शब्दाची व्याप्ती विशाल असून त्यामध्ये राजनीती कायदा यासारख्या विषयांचाही समावेश होतो हे तर्कतीर्थांनी पहिल्यांदाच दाखवून दिलंय. त्यांच्या जीवन कार्यातल्या काही प्रमुख घटनांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. एक तत्वचिंतक, व्यासंगी विद्वान, ज्ञानयोगी आणि धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रबोधनाचे पाईक कर्मयोगी ही त्यांची आपल्याला आतापर्यंत झालेली ओळख खरंतर अपुरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन खोलवर जाऊन वेध घेतला तर त्यांचे अनेक वेगवेगळे पैलू हाती लागतात. एक विद्वान त्यांना आधुनिक सनातनी म्हणतात. परंपरा आणि परिवर्तन, जडवाद आणि आत्मवाद, श्रद्धा आणि चिकित्सा, शास्त्र कर्कशता आणि काव्य कोमलता अशी अनेक द्वंद्व असे अनेक विरोधाभास त्यांच्या ठाई नांदत होते. नवमानवतावाद हे त्यांच्या जीवित कार्याचं अधिष्ठान होतं. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं हे महाराष्ट्राचं खरोखर भाग्य आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण स्मरण तर्कतीर्थांचे डॉ सरोजा भाटे यांचं भाषण ऐकलं. आता आपण यानंतर ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकणार आहोत. स्वर आहे वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आताच आपण ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकलात. स्वर होता वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा. याचबरोबर श्रोतेहो, संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: 7 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही. आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा CNG आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागतील. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः MSME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. CUET UG 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या

उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोहोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134 भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNG दरात 2 रुपये तर PNG दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्क नुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठं राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकल साठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4th वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4th वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व

0: सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे चौथं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला परदेशात जाऊन वगैरे तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
0: याचे दोन भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात

0: फॉर्म्युला गेले 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वी नंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वी नंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील 2 भाग आहेत, एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी व्हायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीनं त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णतः 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी

0: टास्क फोर्सला येत्या वर्ष दोन वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने, विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे, आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताच उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉ अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोतो, FM8 102.9 MHz हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948। वार आहे शनिवार, अर्थात 30 मे 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसानवाणी या कार्यक्रमात मी निवेदक सचिन जगताप अतिशय मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात रासायनिक खताला पर्याय सेंद्रिय खते याविषयी। लक्ष्मण मधुकर बोंद्रे, सहाय्यक प्राध्यापक सौ KSK काकुकृषी महाविद्यालय बीड येथील सहाय्यक प्राध्यापक यांची सचिन जगताप क्षमा करा लक्ष्मण बोंद्रे यांची मुलाखत ऐकूया। श्रोतो नमस्कार। आपण पाहतो रासायनिक खतांचा खूप मोठ्या प्रमाणावरती विक्री वापर करताना दिसून येत आहेत। अशा अवस्थेमध्ये या रासायनिक खताला पर्यायी खत म्हणून आपण जैविक खत हे नेहमी आजपर्यंत शेतकऱ्यांना सांगत आलो आहोत किंवा शेतकरी वापरत आहेत। मग खऱ्या अर्थाने रासायनिक खताला जे पर्यायी खत म्हणून मोठ्या प्रमाणावरती आज वापरताना शेतकरी दिसून येतोय त्या जैविक खताच्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत। आणि आज आपल्या बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे सन्माननीय लक्ष्मण मधुकरजी बोंद्रे, सहाय्यक प्राध्यापक सौ KSK काकू कृषी महाविद्यालय बीड, त्या ठिकाणी काम पाहतात। आज आपल्या बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत। चला तर या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर नमस्कार।
1: नमस्कार
0: सर। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, जैविक किंवा आपण ज्याला जीवाणू खत म्हणतो तर त्याबद्दल आम्हाला थोडं समजून सांगा।
1: सर, जैविक खत म्हणजे जे सूक्ष्मजीव असलेले पदार्थ जे वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वाचा पुरवठा वाढवून वनस्पतींना आणि झाडांच्या वाढीस चालना देण्यास मदत करतात त्यास सजीव जीव असतात, ज्यात बॅक्टेरिया, मायक्रोरायझा, बुरशी, निळा, हिरव शैवाल व अझोला यांचा समावेश असतो।
0: बरं। त्यानंतर सर दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतोय, जैविक खतांचे प्रकार कोणकोणते आहेत, आम्हाला त्याबद्दल थोडं सर इनलिस्ट करून सांगा।
1: जैविक खताच्या प्रकारामध्ये एक 2 ते 3 प्रकारचे प्रकार आहेत। त्यातला पहिला आहे नत्र स्थिरीकरण करणारी जैविक खते, ज्याला आपण नायट्रोजन म्हणतो। त्याच्यामध्ये वेगवेगळे जीवाणू आहेत। त्यातला पहिला आहे की ऍझोटो बॅक्टर नावाचा जीवाणू। हे जीवाणू जमिनीमध्ये पिकाच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करतात। ते प्रामुख्याने वातावरणातील मुक्त स्वरूपात व विपुल प्रमाणात असणारा नत्रवायू स्थिरीकरण करून पिकास उपलब्ध करून देतात। हे जीवाणू खत शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल तृणधान्य पिकांना उपयोगी पडते, उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका। दुसरा त्याच्यामध्ये महत्वाचा जीवाणू आहे की ऍझोस्पिरिलम। हे जीवाणू ऍझोटोबॅक्टर पेक्षा अधिक कार्यक्षम असून सहजीवी पद्धतीने हे कार्य करतात। ते तृणधान्य, भाजीपाला, फळझाडे पिकांच्या मुळामध्ये व मुळाभोवती राहून नत्र स्थिरीकरण करण्याचे काम करतात। त्याच्यातला सर्वात महत्वाचा जो तिसरा जीवाणू आहे तो आहे रायझोबियम। या जीवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते। हे जीवाणू शेंगवर्गीय पिकाच्या मुळावर गाठी निर्माण करतात, हवेतील नत्रवायू शोषून घेऊन मुळावाटे पिकास उपलब्ध करून देतात। एकच रायझोबियम

0: एम जीवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही, त्यामध्ये त्यांचे वेगवेगळे 5 ते 6 प्रकारचे गट असतात, त्या गटातल्या प्रमाणे वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळ्या प्रकारचा राइझोबियम जीवाणू आपल्याला पिकामध्ये वापरायचा असतो. त्यातला चौथा जी जीवाणू आहे तो आहे ॲसिटोबॅक्टर. हे जीवाणू ऊस व शर्करायुक्त पिके उदाहरणार्थ मका, ज्वारी, बीट इत्यादीमध्ये सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. ते जीवाणू ऊसाच्या कांड्या, पाने व मुळामध्ये वास्तव्य करतात. हे जीवाणू आंतरप्रवाही असल्यामुळे स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये जास्तीत जास्त वापर केला जातो. ऊस व इतर शर्करायुक्त पिकामध्ये मुळाद्वारे हे जीवाणू प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात. हे जीवाणू ऊस पिकास 50% नत्राचा पुरवठा करतात. हे जीवाणू इंडोल ॲसिटिक ॲसिड तयार करत असल्यामुळे पिकांच्या मुळाचा वाढीस मदत होते. यानंतरचा दुसरा एक जीवाणू आहे की जे आपण निळे हिरवे शैवाळ जे शैवाळ आपण म्हणतो हे एक पेशीय किंवा फांद्यासह अथवा फांद्या विरहित तंतू असतात. भात पिकामध्ये निळे हिरवे शेवाळाचा वापर करतात कारण भात खाचरामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे शेवाळ्यांची वाढ चांगली होते. यानंतर एक शेवटचा आहे ऑर्गॅनिझम की जीवाणू की जो अझोला आहे ज्याला आपण वनस्पती म्हणतो ही एक पान वनस्पती असून हिरवळीचे खत म्हणून वापरतात. अझोला हे अॅनाबिना या शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील मुक्त नत्र स्थिर करते. याचा उपयोग प्रामुख्याने भात शेतीमध्ये केला जातो. हे आपण जे 4 ते 5 जीवाणू पाहिले हे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू पाहिले. आता याच्यानंतर एक आहे की जे आपण फॉस्फरस ज्याला आपण स्पुरद म्हणतो स्पुरद विरघळणारी जैविक खते पण वेगळे आहेत. त्याच्यामध्ये नत्राच्या खालोखाल स्पुरद पिकांच्या प्रमुख अन्नद्रव्यापैकी एक आहे. रासायनिक खताद्वारे पुरविलेल्या स्पुरदापैकी बरेचसे स्पुरद जमिनीतील निरनिराळ्या रासायनिक प्रक्रियामुळे स्थिर होऊन ते पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपात परिवर्तित होतात. असे घट्ट स्वरूपातील स्पुरद विरघळून द्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचे कार्य स्पुरद विरघळणारे सूक्ष्मजीव करतात. पाण्यात विरघळणारे द्राव्य स्वरूपातील स्पुरदचे पिकांची मुळे शोषून घेऊ शकतात. बुरशीवानातील हे जी जीवाणू आहेत बुरशीवानातील ॲस्परजिलस अवामोरी पेनिसिलियम डिजिटॅटम तर अणुजीवी प्रकारातील बॅसिलस पॉलिमॅक्झा और बॅसिलस मेगाथेरियम और बॅसिलस ट्रायटा हे कार्यक्षम स्पुरद विरघळणारे सूक्ष्मजीव आहेत. पुरद जीवाणू खते वापरले असता अधिक प्रमाणात स्पुरद शोषले जाते. आता ह्या जी स्पुरद विरघळणारी जे जैविक खते आहेत हे आपण ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळी असे वेगवेगळ्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो.
1: सर, यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खऱ्या अर्थानं कोणत्या कंपोस्ट सूक्ष्मजीवांचा वापर केला पाहिजे?
0: या कंपोस्ट खतामध्ये एक असतं टाउन कंपोस्ट, एक असतं आपलं जैविक कंपोस्ट आपण असं म्हणतो याला. शेतामध्ये मुबलक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ उपलब्ध असतात, त्यामुळे त्यापैकी काही पदार्थ थोडेफार कुजवून लगेच शेतात वापरता येतात, काहींना मात्र बरेच दिवस लागतात कुजण्यासाठी. शेतकरी शेतामध्ये ऊसाचे पाचट असेल, गव्हाचे काळ, पालापाचोळा असेल, पिकांचे जे धसकट असतात इत्यादी बहुधा जाळून टाकतात शक्यतो शेतकरी. परंतु त्यापासून जर कंपोस्ट खत तयार केले तर जवळजवळ त्यांच्या उपलब्धते एवढेच ओले कंपोस्ट खत मिळते. हेच खत शेतात वापरले तर त्या खताद्वारे पिकांनी शोषून घेतलेल्या अन्नाशापैकी काही अन्नांश जमिनीत मिसळले जातात. ऊसाचे पाचड असेल, गव्हाचे कांड असेल यासारखे सेंद्रिय पदार्थ कुजण्यास जरी कठीण असले तरी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास कुजण्याची प्रक्रिया जलद होते व अन्नद्रव्य युक्त कंपोस्ट खत तयार होते. या सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून कंपोस्ट खत तयार करणारे सूक्ष्मजीव जेवढे अधिक कार्यक्षम तेवढी विघटनाची क्रिया जलद होते. म्हणून जे आपण प्रयोगशाळामध्ये जे वेगवेगळे पदार्थाचे जे जीवाणूचे विघटन करणारे जे जीवाणू आहेत ते कार्यक्षम असलेले त्याच्यामध्ये जीवाणू वाहनातील जे असतात बॅसिलस सबसिलिस नावाचा जीवाणू आहे, नंतर ॲसिटोबॅक्टर आहे, बुरशी आहे, बुरशीचे वेगवेगळे जीवाणू आहेत, नंतर ॲक्टिनोमायसिड नावाचा एक जीवाणू आहे. हे सगळे वेगवेगळे जीवाणू हे सूक्ष्मजीव असतात. हे कंपोस्ट खत काडी कचऱ्याचे खड्डे भरताना 1 किलोग्रॅम प्रति 1 टन या प्रमाणात वापरावे. कंपोस्ट खड्डे भरताना व नंतरही खड्ड्यातील पाळव पाचोळा दसकटे सर्व

0: सर्व सेंद्रिय पदार्थावर आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे, जेणेकरून कुजणारा पालापाचोळा ओला राहील, म्हणजे त्यामध्ये 50 ते 60% पाणी राहील.
1: सर निश्चितच यानंतर जैविक खताची बीज प्रक्रिया देखील महत्वाची असते, ती कशी केली पाहिजे?
0: आता बीज प्रक्रियामध्ये आपण वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या जैविक खताचा आपण बीज प्रक्रिया करतो, पण प्रामुख्याने जर बीज प्रक्रिया करायची असेल तर त्याच्यामध्ये जे आपले जीवाणू आहेत, ॲझोटोबॅक्टर असेल किंवा रायझोबियम असेल, अझोस्पिरिलम असेल, हे जीवाणू संवर्धन वापरायचे जर आपल्याला असले तर 250 ग्रॅमचे एक जीवाणूचं पाकिट भेटतं, जे कृषी सेवा केंद्रामध्ये अवेलेबल असतं. हे 1/2 लिटर पाण्यात मिसळून त्याचं स्टार्टिंगला द्रावण करावे. या द्रावणात थोडा गुळ मिसळला तर चिकटपणा येईल त्या द्रावणामध्ये. चिकटपणा आल्यामुळे त्याचा परिणाम जास्त होईल. हे द्रावण बियाण्यावर शिंपडून हलक्या हाताने चोळावे. जीवाणू खते लावलेली बियाणे स्वच्छ कागदावर किंवा पोत्यावर सुकवावे आणि लगेच पेरणीसाठी वापरावे.
1: सर यानंतर जैविक खतांचे फायदे काय याबद्दल थोडं समजून सांगा.
0: जर आपण रासायनिक खताप्रमाणे जर जैविक खता जर विचार केला, जे फायदे जर विचार केला, तर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जैविक खताचे फायदे मिळतात. त्यामध्ये जे आपले जीवाणू खते आहेत, सेंद्रिय शेतीतील महत्वाचा घटक असून पर्यावरणाचे संवर्धन होते. याच्या वापरामुळे बियाणाची चांगली व लवकर उगवण क्षमता होते किंवा लवकर उगवून निघते. नत्र जे असेल, स्फुरद असेल किंवा इतर अन्नद्रव्ये असतील आपल्या जमिनीमधले, त्याची उपलब्धता वाढून पिकाची जोमदार वाढ होते आणि पिकाची रोग व कीड प्रतिकार शक्ती पण वाढते. जसे रासायनिक खतांची 20 ते 25% मात्रा कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते व पीक उत्पन्नात 10 ते 15% आपल्याला वाढ झालेली दिसते. तसेच जमिनीची जी सुपीकता वाढून पोत पण सुधारतो जमिनीचा आणि दुसरीच्या पिकावर चांगला परिणाम होतो. जिरायत जमिनीत जीवाणू खताचा चांगला फायदा होतो.
1: यानंतर सर जैविक खते वापरताना खऱ्या अर्थानं शेतकरीने काळजी घेणं गरजेचं आहे, आम्हाला त्याबद्दल थोडं समजून सांगा.
0: जैविक खते वापरताना आपण जसे आपण रासायनिक खतापेक्षा जैविक खतामध्ये थोडी आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये पहिलं आहे की जे आपण जीवाणू खते जे आपण मार्केटमध्ये आणतो ते सूर्यप्रकाश किंवा उष्णतेपासून थोडे दूर ठेवावे, थंड आणि कोरड्या जागी ठेवावे. जे आपण वेगवेगळे जीवाणू आहेत हे आपण पीकनिहाय वापरायला पाहिजे. जसं राइझोबियममध्ये वेगवेगळे जीवाणू वेगवेगळ्या पिकासाठी आपण वापरतो. जीवाणू खते रासायनिक खतात मिसळून वापरू नयेत. जीवाणू खते शक्यतो ताजी असावीत. बियाणाला बुरशी किंवा कीटकनाशके जर लावायचे झाल्यास तर ती अगोदर लावावीत आणि नंतर ही जीवाणू खते बियाणाला वापरावीत. जीवाणू संवर्धन खरेदी करताना किंवा जीवाणू खते खरेदी करताना वापरासंबंधी अंतिम तारीख तसेच पिकाचे नाव पाहून खरेदी करावे. ज्यावेळेस आपण कृषी सेवा केंद्रामधून आपण जे जीवाणू खते आणतो तर त्याची आपल्याला एक्सपायरी डेट ज्याला अंतिम तारीख म्हणतो आणि कोणत्या पिकास वापरणार आहे ते आपण पाहावे.
1: जीवाणू संवर्धक खतांचे उत्तम परिणाम आपल्याला या ठिकाणी मिळून येतातच, तर ते येण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल थोडं समजून सांगा.
0: जे आपले जैविक खत आहेत त्याचे जर आपल्याला कधी प्रमाणामध्ये चांगला वापर केला तर त्याचा चांगला आपल्याला फायदा होतो, उत्पन्नामध्ये बी होतो आणि जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढतो. त्यामध्ये पहिलं आहे की जे आपण बाजारातून जीवाणू खते आणताना त्यात उपयुक्त जीवाणू प्रजाती व संख्या असल्याची खात्री करावी व खात्रीलायक ठिकाणावरून खरेदी करावी.
1: बर,
0: अन्यथा भेसळीची शक्यता असते. त्यामध्ये विविध जीवाणू खते एकत्र वापरणे योग्य असल्याची काळजी घ्यावी. वापरण्याची पद्धत, त्याचं वेळ असेल, त्याचे प्रमाण असेल, त्याची पण आपल्याला जे पाकिटावर दिल्याप्रमाणे आपण त्याची काळजी घ्यावी. बीज प्रक्रिया करताना योग्य व चांगले स्टिकर वापरावे. शार्पर जर जमीन असेल किंवा इतर खराब झालेल्या जमीन असतील तर त्यामध्ये आपण जिप्सम आणि लाईम वापरावे जीवाणू खतासोबत. जीवाणू खतातील जीवाणू जे अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी जमिनीत ओलावा पण आवश्यक आहे. जर त्यांचं कार्य जास्त करण्यासाठी थोडा ओलावा आपल्या जमिनीमध्ये पाहिजे. आणि ज्या या खतामध्ये 50 किलो शेणखत आणि काही प्रमाणात गांडूळ खत जर मिक्स करून हे जर आपण शेतामध्ये जर आपण दिलं तर त्याचा जास्त प्रमाणामध्ये आपला उत्तम परिणाम आपल्याला पाहावयास मिळेल.
1: विविध पिकासाठी कोणकोणते जीवाणू संवर्धने आहेत त्याबद्दल थोडं समजून सांगा.
0: जसं आपण आता तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की कोणते कोणते आपण जीवाणू, नत्र स्थिरीकरण, फॉस्फरस व जे स्फुरद विरघळणारे खते, कोणते कोणते जैविक खते आहेत. पण त्याप्रमाणे एक नत्र स्थिरीकरणामध्ये वेगवेगळे आपण जे म्हणतो की एक एक वैयक्तिक जीवाणू एका पिकासाठी वापरावं, तसं त्यामध्ये एक जे दोन तीन जीवाणू आहेत नत्रस्त्रीकरणाचे त्यामध्ये रायझोबियम नावाचा खूप महत्वाचा जीवाणू आहे,

0: त्याच्यामध्ये आपण शक्यतो जे द्विदल पिके आहेत, जसं डाळवर्गीय पिके म्हणतो आपण त्याला, त्या पिकामध्ये आपण शक्यतो रायझोबीमच वापरतो. त्या उदाहरणार्थ जर तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, हरभरा असेल. दुसरा एक जीवाणू आहे त्याला आपण अझोटोबॅक्टर नावाचा, त्यामध्ये आपण एक दल पिके वापरतो. त्यामध्ये उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी आणि गहू या प्रकारचे पिकं वापरतो. आणि तिसरा एक ऑर्गॅनिझम आहे, जीवाणू आहे ॲझोस्पिरिलम, त्याच्यामध्ये आपण ज्वारी, गहू, ऊस, पालेभाज्या या पिकामध्ये आपण तो जीवाणू वापरतो. आणि एक महत्त्वाचा आहे की जो आझोला नावाने आहे, जे पान वनस्पती या नावाने ओळखते आपण, शक्यतो ही जी वनस्पती आहे आपण भात पिकामध्ये जास्त करून आपण वापरतो. त्या आझोला जर आपण भात पिकामध्ये वापरला तर जवळपास 50-60% उत्पन्न वाढण्याची शक्यता असते.
1: रासायनिक खतांपेक्षा जैविक खतांचा फायदा कसा होतो याबद्दल थोडं समजून सांगा.
0: जैविक खते ही शक्यतो किफायतशीर असतात, स्वस्त असतात, म्हणजे रासायनिक खतांपेक्षा.
1: रासायनिक खत
0: ते वनस्पती रोगाचा धोका भी कमी करतात, जे कीडनाशक कीड असेल किंवा रोग असेल त्यांचा भी धोका कमी होतो. रासायनिक खताचा वापर करून पिकवलेल्या ज्या भाज्या खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका जास्त असतो. त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो रेसिड्यू इफेक्ट जास्त राहतात रासायनिक खते वापरलेल्या पिकामध्ये, अन्नधान्यामध्ये, तसं जैविक खतामध्ये होत नाही. आणि जे जैविक खतामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, त्यामध्ये वायू प्रदूषण असेल किंवा पाण्याचं प्रदूषण असेल, हवेचं असेल, तसं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. तर याचे रासायनिक खतापेक्षा तर जैविक खताचे जास्त प्रमाणामध्ये फायदेच आहेत.
1: जैविक खते वापरण्याची गरज काय आहे त्याबद्दल थोडं देखील समजून सांगा.
0: सध्या आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे ती जर आपल्याला पुनर्संचयित जर करायची असेल आपल्याला, तर जैविक खताची आवश्यकता आहे. जे आज आपण म्हणतो की रासायनिक खतं वापरून आज आपल्या जमिनीचा पूर्ण ऱ्हास झालेला आहे, जी सुपीकता आहे ती पूर्ण कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला महत्वाचं म्हणजे ती सुपीकता आपल्याला जर वाढवायची असेल तर आपल्याला जैविक खते वापरावी लागतील. जे रासायनिक खताचा जो दीर्घकाळ वापर केल्याने काय होतं, मातीचा नाश होतो आणि पिकाच्या उत्पन्नावर पण परिणाम होतो. दुसरीकडे आपण जे जैविक खते मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतात जैविक खते जर वापरले तर, आणि जमिनीचे जे नायट्रोजन असतील, जीवनसत्वे असतील, प्रथिने हे जे असतील, ह्यासारखे आवश्यक जे पोषक घटक आहेत जे पिकाला लागतात, ते आपल्या मातीमध्ये काय होतात, जोडले जातात. आणि ते खताचे नैसर्गिक स्वरूप आहे जैविक खतं, आणि म्हणूनच आपण त्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते वापरायला पाहिजेत किंवा सध्या वापरले पण जातात. जैविक
1: खते वनस्पतीच्या वाढीस कशी चालना देतात त्याबद्दल थोडं समजून सांगा सर.
0: आपले जैविक खते म्हणजे हे विशिष्ट सूक्ष्मजीव असतात, जे आपण विशिष्ट सूक्ष्मजीव आपण ते वापरतो. हे सूक्ष्मजीव वातावरणातील जो हवेतला नायट्रोजन आहे त्याला ते फिक्स करतात, म्हणजे अडकवतात त्याला, आणि ते अमोनियामध्ये कमी करतात, कन्वर्ट, आणि वनस्पतींना उपलब्ध करून देतात. म्हणजे एक जो आपल्याला न भेटणारा नायट्रोजन हवेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आहे, जो त्याचं 78% प्रमाणे, तो आपल्याला हे जे जीवाणू आहेत ते हवेतला नायट्रोजन फिक्स करून हे आपल्या पिकांना देतात, मुबलक प्रमाणामध्ये देतात. ते अघुलनशील फॉस्फेटचे देखील वनस्पतींना आवश्यक असलेल्या स्वरूपात रूपांतर करतात. जे जमिनीमध्ये जे स्फुरद असतात हे जमिनीमध्ये हे सॉइलमध्ये विरघळणारे नसतात, त्याला पण विरघळण्याचं काम बी हे जीवाणू करतात.
1: जैविक खते म्हणून वापरल्या जाणाऱ्या काही सूक्ष्मजीवांची नावे या ठिकाणी सांगता येतील का?
0: आताच आपण सर्व पाहिले की जसं जीवाणूमध्ये राजोटोबॅक्टर असेल, रायझोबेम असेल, अझोस्पिरिलम आहे, नंतर आझोला आहे, नंतर निळी हिरवी जे शैवाल आहे आपण ज्याला आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हणतो, नंतर सायनोबॅक्टेरिया आहेत, हे सर्व वेगवेगळे जे बेनिफिशियल म्हणतो आपल्याला, जे चांगले असणारे शेतीसाठी किंवा ह्याच्यासाठी,
1: हे सूक्ष्मजीव आहेत. एका महत्वाच्या नायट्रोजन फिक्सिंग किंवा बॅक्टेरियाचे नाव जर या ठिकाणी सांगता आलं तर आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा निश्चित होईल सर.
0: आपल्या शक्यतो आपल्या पिकाला सर्वात जास्त लागणारे जे घटक आहे तो अन्नद्रव्याचा, तो मुख्य आहे नायट्रोजन.
1: हा,
0: तर तो नायट्रोजन आपल्याला जर फिक्स करायचा असेल जो हवेमधला आहे, तर त्यासाठी सर्वात महत्वाचा जो आपण जीवाणू वापरतो तर त्यामध्ये आहे रायझोबियम. रायझोबियम हा नायट्रोजन स्थिर करणारा एक महत्वाचा जीवाणू आहे. आणि रायझोबियम शेंगा असलेल्या वनस्पतीची विशेषतः त्यांच्या मुळांच्या गाठीमध्ये सहजीवाच्या सहवासात राहते. ते वातावरणातील नायट्रोजनला अडकवते आणि त्यांचे अमोनियामध्ये रूपांतर करते, ज्यामुळे वनस्पतीची वाढ होते.
1: नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती व जैविक शेती यामध्ये नेमका काय फरक आहे?
0: आता हे एकमेकाला जवळपास सामंजस्यच आहेत, म्हणजे सारखेच आपल्याला वाटतात. पण ह्याच्यामध्ये थोडा एक फरक आहे नॉर्मल, जसं आपण आता जैविक

0: जैविक खताबद्दलत आपण पाहिलं की ज्या शेतीमध्ये आपण जैविक खते वापरून जी शेती करतो आपण त्याला शक्यतो जैविक खते म्हणतो आपण त्याला. पण नैसर्गिक शेती आपण याला म्हणतो की पिकांच्या वाढीसाठी व संरक्षणासाठी केवळ नैसर्गिक संसाधनांचा वापर केलेली शेती म्हणजे आपण नैसर्गिक शेती आपण म्हणतो त्याला. म्हणजे नैसर्गिक जे संसाधन आहेत त्याचाच वापर करून जे आपण शेती करतो त्याला नैसर्गिक शेती. त्यामध्ये ह्या नैसर्गिक जे संसाधन आहेत त्यामध्ये समजा जनावरांचं शेण आहे, नंतर मूत्र आहे, जे जनावरांचं मूत्र आहे, जे पिकाचे उरलेले जे अवशेष असेल, जे आपण काडा कचरा आपल्या जे म्हणतो शेतामध्ये असतं, या व्यतिरिक्त आपण वेगवेगळे मिश्र पिके घेतो शेतामध्ये, सापळा पिके घेतो, आपलं वेगवेगळे आच्छादन करतो, पालापाचोळा असं ते जमिनीवरती आपण आच्छादन करतो. ही जी सर्व पुरवणारं जे आहे आपल्याला जे जैविक नैसर्गिक संसाधने यांचा वापर करून करणारी शेती म्हणजे नैसर्गिक शेती म्हणतो. दुसरं जे आहे की आपण सेंद्रिय शेती आपण म्हणतो ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंग ज्या इंग्लिशमध्ये असं म्हणतो आपण त्याला. हे सेंद्रिय शेतीमध्ये या प्रकारामध्ये जो आपण रासायनिक संसाधनांचा वापर करत नाही शकत आपण करतच नाही त्याच्यामध्ये किंवा थोडाफार कधी कधी करतो पण शक्यतो वापर करत नाही. सेंद्रिय निविष्ठा जसं जनावरांचं शेण असेल, पिकांचे उरलेले अवशेष असतील, कंपोस्ट असेल, हिरवळीचे खते असतील, अशा घटकांचा वापर जे आपण जमिनीमध्ये करतो, जमिनीसाठी करतो, सुपीकता वाढवण्यासाठी त्यांना आपण सेंद्रिय शेती आपण म्हणतो. आपण त्यांना जैविक शेतीत आपण पाहिले.
1: निश्चित सर, खऱ्या अर्थानं जैविक किंवा आपण ज्याला जीवाणू म्हणतो या सर्व खतांविषयी आज या ठिकाणी बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये अतिशय आमच्या सर्व शेतकरी बांधवांना अगदी सहज लक्षात येईल या भाषेमध्ये आपण आज येऊन आमच्या सर्व श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याबद्दल मी पुन्हा एकदा बीड आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: श्रोते, आताच आपण रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रिय खते याविषयी लक्ष्मण मधुकरजी बोंद्रे, सहाय्यक प्राध्यापक, सौ KSK काकू कृषी महाविद्यालय बीड यांची मुलाखत ऐकली. यानंतर कृषीवाणी या सदरामध्ये शेळ्या मेंढ्यांना होणारे आजार याविषयीची संकलित माहिती आपण ऐकूयात. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं.
1: शेतकरी बंधूंनो, खरं तर 4 ते 5 प्रकारचे आजार शेळ्या मेंढ्यांना होताना दिसून येतात. त्यामध्ये आंत्रविषरक्तता, संसर्गजन्य निमोनिया, संसर्गिक गर्भपात इन्फेक्शन ज्याला पिंक आय आपण म्हणत असतो, पुन्हा करड्याची हगवण, अशा प्रकारचे लक्षणं किंवा अशा प्रकारचे रोग त्यांना दिसून येतात. शेळी मेंढी पालन व्यवसायामध्ये जसे संगोपन उपव्यवसायाला महत्व आहे तसेच शेळ्यांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. जेथे शेळी मेंढी पालन हा एक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो तेथे कळपातील जनावरांना वेगवेगळ्या ऋतूत साथींच्या आजारांची लक्षणं होताना दिसून येतात. शेळ्या मेंढ्यांचे मृत्यूमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. शेळी मेंढी पालन व्यावसायिकांना त्याची लक्षणे आणि उपचार प्रतिबंधात्मक उपाय माहीत असल्यास त्याच्यावरती नियंत्रण मिळवणे खूप सोपे होऊन जाईल. त्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आंत्रविषरक्तता यामध्ये त्याची लक्षणं काय काय आहेत. शेळीचे पोट दुखते, यामुळे शेळी वारंवार उठबस करते, धनुषाकृती होते व कधीकधी हागवण देखील तिला लागताना दिसून येते. या आजाराची रोगबाधा ही प्रमुख 3 ठळक त्याची लक्षणं आहेत. मग अतिस्वरूपामध्ये सामान्यतः करडा तांदूळ येते. रोगाचा कालावधी हा 24 तासपेक्षा अधिक किंवा कमी असू शकतो. त्याचं तीव्र स्वरूप काय, तर सामान्यतः ही लक्षणे सारख्या स्वरूपाची आढळतात परंतु तीव्रता कमी असते. रोगाचा कालावधी हा 3 ते 4 दिवसांचा असतो. उपचाराअभावी काही जनावरे मरण पावतात. रोगबाधेचा लसीकरण झालेल्या शेळ्या मेंढ्यांना कळपात अशा प्रकारचे या गोष्टी आढळून येतात. दीर्घकालीन बाधा यामध्ये वारंवार कळपातील शेळ्या मेंढ्या आजारी पडताना दिसून येतात. साधारणतः प्रौढ शेळ्या बळी पडतात. आजारी शेळ्या मलूल होताना दिसून येतात. हगवण वारंवार होताना दिसून येते. अशा प्रकारची त्याची लक्षणे आहेत. त्यानंतर संसर्गजन्य निमोनिया, रोगाचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत आढळत असला तरी साधारणतः थंड हवामान झाल्यावर याची प्रमुख लक्षणे आढळून येतात. तर त्याची लक्षणं काय काय आहेत, तर रोगपीडित शेळी मलूल दिसते, शारीरिक तापमान वाढलेले दिसते, श्वास घेण्याला तिला खूप त्रास होतो, शारीरिक वजन घटल्यास नाकाद्वारे सतत विसर्ग होताना दिसून येतो, जनावर वरचेवर खोकते आणि झपाट्याने कमजोर होत जाते. हा शेळ्या मेंढ्यांना झालेला आजार जरी असला तरी तो वेगळ्या प्रकारचा हा रोग पशुवैद्यकांना लगेच लक्षात येतो आणि त्याच्यावर त्यांच्याकडनं जर उपचार करून घेतले तर आपण त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. यानंतर संसर्गिक गर्भपात आहे. शेळ्या मेंढ्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने होताना दिसून येतो. संसर्गिक गर्भपात कमी करण्याकरिता शेळ्या मेंढ्यांच्या कळपासाठी पुरेशी जागा असायला हवी. कळपाचे विभाजन सुरू ठेवल्यास हिवाळ्यामध्ये ते आजार किंवा त्याचे प्रमाण कमी होताना दिसून येते. शक्यतो दूषित खाद्य, पाणी आणि

चारा शेळ्यामेंढ्याने देणे टाळले पाहिजे. यालाच डोळे येणे असे म्हणतात. जीवाणूमुळे हा आजार होतो. रोगाचा पूर्ण काळ साधारण 2 ते 3 दिवसाचा असतो. जनावरे डोळे बंद ठेवतात. शारीरिक तापमान सौम्य प्रमाणात वाढलेले असते. 1 ते 2 दिवसात डोळ्यांच्या मध्यभागी पांढरा पडदा दिसू लागतो. काही वेळा डोळा फुटून त्याला अंधत्व येते, परंतु 2 ते 3 आठवड्यात दृष्टी पुनरुद्ध होते. आजार कमी करण्यासाठी लागण झालेल्या शेळ्यामेंढ्यांना तात्काळ पशुवैद्यक किंवा त्या क्षेत्रामध्ये ज्यांना माहिती आहे त्यांना लवकरात लवकर दाखवणं गरजेचे आहे. त्यानंतर करड्याची हगवण हा देखील एक महत्वाचा शेळ्यामेंढ्यामध्ये असणारा रोग आहे. खऱ्या अर्थानं करड्यामध्ये आढळून येणारा हा रोग आहे. त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे अतिसार आणि जंतू रक्तता. करड्यांचे मृत्यू होत असल्याने आर्थिक महत्व खूप आहे. पिल्ले जन्मतात 6 तासाच्या आत त्यांना आईचा चीक पिण्यास जर नाही मिळाले तर अशा प्रकारचे रोग प्रामुख्याने दिसून येतात. दूध काढण्यासाठी भांडी, दूध पाण्याची भांडी दररोज स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेले असतील आणि त्यातून जर पिल्लांना दूध दिले तर मला वाटतं या रोगांना आपण अटकाव घालू शकतो. तर श्रोतेव, आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेव, आताच आपण शेळ्यामेंढ्यांना होणारे आजार याविषयीची संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं.

शेतकरी बंधूंनो, या गीताबरोबर आजचा किसान वाणी हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तुर्तास याच ठिकाणी मी आपली रजा घेतो. नमस्कार.

विठ्ठल उमप यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबर श्रोते हो आजचा माझा वार माझे शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

नेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांना संबोधित करणार. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3,765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS IOWN संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 1353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं, परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK 4 आमदारांना आमिष दाखवून TVK पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK केला आहे.
या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षा

चे प्रतोद अग्री एस एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या चार आमदारांनी पक्षादेश न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 7-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आणि
1: त्या टायमाला
0: आणि झालेली किरात घडली आला प्रकार
1: आणि असाईला
0: थोडक्यात आपण गाऊन दावायचा अव या कमळूजी शिंद्या मोठा सावकार असाईला
1: आणि जाऊन दौलत असाईला
0: शेळ्या मेंढ्या भरपूर
1: किलर त्याच्या बजी असायला देवा
0: मोठा सावकार असताना मात्र पण त्या सावकाराला एका गोष्टीची उणी होती मात्र
1: देवा होती उणीव त्या वेळेला या कमळूजी शिंद्या आला
0: तुमच्या गोष्टीची उणीव न पुत्र गा नव्हता या पोटा।

0: अशा वेळाला
1: काही झालं या
0: पुढे काही दिवसाने
1: काही दिवसाने काही रोज आना
0: फाल्गुन महिनी आला
1: आणि या पौर्णिमेच्या दिवसाला
0: होळीचा सण आली आला
1: आणि असायला
0: होळीचा सण आला सई आणि मातानी पोळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला
1: म्हणून त्या पौर्णिमेच्या दिवसाला काय करत करायला
0: नदीन मने मावळायला मावळायला दिन मने

0: रचल्या होळी बाबा रचल्या होळी बाबा रचल्या अशा वेळेला
1: काय केले त्या गावातल्या लोकाने
0: हे संध्याकाळी वेळेला दिन मान मावळाईला
1: आणि जमा गोळा उयाला
0: जशी जमा गोळा झाली देवा एकत्र भर चौकाला आणि काय केलं शेण गौरी आलाकडे जमा करायला
1: धरून देवा त्या वेळेला त्या मध्ये चौकाला
0: होळी रचायला
1: जाऊन त्या वेळेला
0: होळी रचायला होळीला पुरणपोळीचा निवेद जावला
1: आणि जाऊन लागली होती काय करायला
0: होळी

0: जात असताना त्या होळीत बाळ रडायला लागलेलं घावलं.
1: या कमळूच्या जिंद्याला आवाज ऐकून बर का त्या वेळेला
0: बाळाला कुठल्या मातण टाकलं म्हणून थोडा टाइम थांबायला बाळ घेऊन गेला आपल्या घराला.
1: घरवाड्याला जाऊन लागला होता आपल्या मालकिनीला हळी मारायला.
0: जसं मालकिनीला दिला तसा मालकिनीला पाटा पाना फुटायला.
1: आणि कड्या कुल कडला घेऊन पाना लागली होती पाजायला.
0: अशा वेळाला
1: काही झालं त्या टाइमाला
0: आनंदाच्या भरात

नारायण नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत होतं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रणिती म्हात्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

जाएगी प्रोग्राम थोड़ी ही देर में।

श्रोते दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.